AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. नमस्कार श्रोते हो, आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 24 मे 2026. आमची प्रसारण सभा सुरू करीत आहोत. सुप्रभात.

हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 6 वाजतायत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं, सुरेश वाडकर यांचा आवाज.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. नमस्कार.

अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे आज दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी जाणून घेण्याची. सहा वाजून 40 मिनिटांनी कृषी वार्ता, यामध्ये प्लॅस्टिकचा जनावरांच्या कोटीपोटावर होणारा परिणाम याविषयी आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, अभ्यासाचा ताण, डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. 6:50 परिसर, सामाजिक जबाबदारी याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम. 7:00 आयसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध बदलती नाती. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी. 8:40 चिंतन हास चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार, यामध्ये आज गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली गीत. 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात

0: कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला याविषयी ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. 10 वाजता आपली आवड, 10:30 लोकसंगीत, 10:55 जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम, 11 वाजता रामचरित मानस गान भाग 358, 11:10 गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये भारतीय हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी श्रोत्यांशी साधलेला संवाद. 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात गडकिल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिळणकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत, त्याचबरोबर उल्का पटवर्धन यांनी सांगितलेले काही पदार्थ. आज सायंकाळी 5:30 युववाणी. आज सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया प्लॅस्टिकचा जनावरांच्या कोठीपोटावरती होणारा परिणाम या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, काही वेळा जनावरांच्या आहारात प्लॅस्टिक कागद पिशव्या जातात. याचं जनावरांच्या पोटामध्ये संचयन होऊन कोठीपोट गच्च होतं. यामुळं अपचन, वारंवार येणारी पोटफुगी, कोठीपोटातल्या उपयोगी जीवाणूंचा ऱ्हास आणि प्लॅस्टिकमधल्या हानिकारक उपपदार्थांच्या विषारी परिणामामुळं जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळं जनावरं भूक भागवण्यासाठी निर्जीव वस्तू खाऊ शकतात. फॉरेन बॉडी सिंड्रोमचा आजार त्यांना होऊ शकतो. रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये रवंथ प्रक्रियेत अन्नाचा गोळा निवांत वेळेमध्ये पुन्हा तोंडात घेऊन त्याचं रवंथ करतात. त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्या अन्नचोथ्यामध्ये लाळ मिसळली जाते. पण प्लॅस्टिक पदार्थांच्या सेवनामुळं अन्नपदार्थाची गोळा निर्मिती आणि एकूणच रवंथ प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. पॉलीबॅग आणि प्लॅस्टिक आवरण साहित्य जनावरांच्या कोठीपोटामध्ये जातं. हे कोठीपोट आणि उपपोटामध्ये जमा होतं. यामुळं शरीर विकृतींचा सामना करावा लागतो. अपचन, पोटगच्च होणं, पोटफुगी, आघातजन्य रेटिक्युलो पेरिकार्टिस, रासायनिक लिंचिंग आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. भूक लागत नाही. मंडळी, कोठीपोटामध्ये खाद्यपदार्थ प्लॅस्टिकमध्ये अडकतात आणि पाचक आणि किण्वित प्रक्रियेसाठी कोठीपोटातल्या उपयुक्त जीवाणूसाठी ते अनुपलब्ध होतात. यामुळं उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या अपेक्षित कार्यावर त्याचा परिणाम होतो, अर्थात किण्वन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळं जनावरांना अपचनाची समस्या निर्माण होते. पॉलिथिन पिशव्या, प्लॅस्टिक एकमेकांना अडकून त्याचा गोळा तयार होतो. नंतर जमा झालेला गोळा जाळीदार पोट आणि उपकोटी पोटाच्या दरम्यान असलेल्या छिद्रांना अडथळा आणतो, ज्यायोगे अन्न पदार्थांच्या हालचालींना त्रास होतो आणि कोठीपोटाची हालचालही बंद होते. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: प्लॅस्टिकचा जनावरांच्या कोठीपोटावरती होणारा परिणाम याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.
3: श्रोतेहो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्स अर्थात आकाशवाणी कोल्हापूर।

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टी व्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली. तो पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्यूशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट. परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात, पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, हरवण्यासाठी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी अभ्यासाचा ताण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकलात.
2: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
1: श्रोतेहो, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, ऍडव्हान्स आयुर्वेद हा कार्यक्रम 7:40, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची, 8:40 चिंतन हास चिंतामणी, 10:55 जितेंद्र घोडके सराफ. हे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. 6:50 झालेली आहेत.
0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
3: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू, आणि तिथे जाऊन सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांबे आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी ताकल्यासारखं वाटतं. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडं कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो. जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा टाकणार नाही. त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर एक कापडी पिशवी असेल जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही. जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर आपल्याला लागेल एवढा पाणी

0: पाण्याचा साठा असेल त्यामुळे आपल्याला पाण्याचे बॉटल्स खरेदी करावे लागणार नाहीत आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल. ही अगदी साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे जे आपल्याला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवतात किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तर तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 9404408000.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 6:55 झाली आहेत. आता कार्यक्रम सुलभ ग्राहक सुसंवाद.
4: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे. नमस्कार काका.
5: नमस्कार.
4: सायबर हल्ला होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायची आणि जर आपण अडकलो तर सुटका कशी करून घ्यायची?
5: हे बघा, सायबर गुन्हे टाळण्यासाठी थोडी जागरूकता आणि त्वरित कृती फार महत्वाची असते. वैयक्तिक माहिती अगदी सुरक्षित ठेवा. OTP, पिन, पासवर्ड कुणालाही देऊ नका. बँक, आधार, पॅन ही माहिती फोनवर कुणाला सांगू नका. तुमची सगळी गुप्त माहिती मोबाईल मध्ये सुरक्षित करून ठेवू नका. लॉटरी लागली, KYC अपडेट करा, अकाउंट ब्लॉक होईल, अशा मेसेज पासून सावध राहा. त्याची खात्री करा. APK फाइल्स ओपन करू नका. सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्यांची पडताळणी करा. सुरक्षित वेबसाईट आणि ऍपचाच वापर करा. फक्त अधिकृत ऍप्स प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर मधूनच डाउनलोड करा. URL मध्ये खरोखरच तो नंबर खरा आहे का हे बघून घ्या. पैशाचे व्यवहार करताना QR कोड स्कॅन करून पैसे मिळत नाहीत तर पैसे जातात हे लक्षात ठेवा. अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू नका. अनोळखी लिंक फाईल उघडू नका.
4: हो हो, हे अगदी बरोबर आहे. पण जर इतकं करूनही चुकून काही झालं आणि आम्ही फसलोच, मग काय करायचं?
5: तुम्ही हे ताबडतोब कुणाला तरी सांगितलं पाहिजे. जितका उशीर तितके पैसे मिळण्याची शक्यता कमी. म्हणून ताबडतोब आपल्या बँकेला फोन करा, पोलिसांना फोन करा. 112 ला सुद्धा फोन करून आपत्कालीन मदत घेतली तरी चालेल. 1930 ला फोन करा. तुमचे सगळे अकाउंट ताबडतोब ब्लॉक करा आणि बँकेला माहिती द्या. ऑनलाईन तक्रार करा आणि नॅशनल सायबर क्राईम पोर्टल stbps.cybercrime.gov.in ला ताबडतोब तुमची तक्रार नोंद करा. बँकेशी संपर्क करा. ट्रान्झॅक्शन ब्लॉक करण्याची विनंती करा. तुमचे सगळे प्रोग्राम, जे स्क्रीनशॉट, कॉल नंबर, ट्रान्झॅक्शन ID, चॅट, ईमेल हे सगळं जपून ठेवा. जवळच्या पोलीस स्टेशनला सायबर सेलमध्ये FIR नोंदवा. एक लक्षात ठेवा, भीती दाखवून कोण पैसे मागायला लागलं ना की तुमची फसवणूक आहे. सरकारी संस्था कधी फोनवर पैसे मागत नाही. जमा नावे मेसेज बँकेकडून तुम्हाला सतत येत राहिले पाहिजेत. ही सगळी काळजी जर तुम्ही घेतली ना तर तुम्ही सुरक्षित राहता. तरी सुद्धा कसं आहे की गुन्हेगार किंवा चोरटे आपल्या पुढे नेहमी एक पाऊल असतात, तेव्हा नेहमी आपण काळजी घ्यावी एवढंच कर. उद्याला येताना वही आणि पेन घेऊन या, मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहे.
4: हो हो. सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
6: अगं पोरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो नको काय म्हणतेस
7: तात्या त्याचं दात लय बाद आहेत
6: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट
7: मग चालते की
8: माधव मिशन

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, आजचे काही ठळक दिनविशेष जाणून घेऊया. आज मराठी सौंदर्य शास्त्राचे विकासक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं व्यक्तिमत्व डॉक्टर राभा पाटणकर यांचा स्मृतिदिन. प्रख्यात गायिका परवीन सुलताना यांचा जन्मदिन. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचा वाढदिवस. संगीतकार राजेश रोशन यांचाही आज वाढदिवस. तर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा स्मृतिदिन. आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 7 वाजलेले आहेत. आता साहित्य विषयक कार्यक्रम ऐकूया. यामध्ये आज सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध बदलती नाती.
4: भारतीय संस्कृतीत नात्यांना अनन्यसाधारणचं महत्व आहे. नातं हे एक आगळी वेगळी संकल्पना आहे, ज्यामध्ये आपलेपणा, ओलावा, मायेचं सिंचन सर्व काही सामावलेलं असतं. लहानांना आई वडील तर मोठ्यांना बहीण भाऊ, पती पत्नी, पुत्र अशा नातेवाईकांचा आधार लागतोच. ज्याला नात्याचं कुणीच नाही त्याला निराधार असं मानलं जातं. श्रद्धा, विश्वास, संस्कार यांचं घनफळ म्हणजे नातं. नातं हे विविध अंगांनी गुंफलेलं असतं. नातं म्हणजे आज उमलणारं, उद्या कोमेजणारं आणि परवा गळून पडणारं फूल नसतं, तर सतत ज्योतीची वात होऊन जळणारं, झिजणारं आणि जीवन उजळून टाकणारं एक महत्वाचं माध्यम असतं. पण हल्ली नाती जपणारी माणसं अगदी अपवादानेच आढळतात, नाही का? पूर्वी लोक नातेसंबंधांना खूप महत्व देत असत. कोणी असो, हा माझा अमुक अमुक नातलग आहे असं म्हणून त्याची ओळख करून दिली जायची आणि ते नातं मुरांब्यासारखं मुरतच जायचं. आई वडिलांचा आदर केला जायचा, वडीलधाऱ्यांना मान दिला जायचा, मोठ्या भावंडांशी अदबीनं वागलं जायचं. कोणताही पूर्वग्रह मनात ठेवून ही नाती जोडली गेली नव्हती, तर या नात्यात श्रद्धा, खरं प्रेम आणि माणुसकी होती. नात्यासाठी आतूर झालेली माणसं होती, त्यामुळंच त्यांच्यात एक प्रकारचा जिव्हाळा, आपुलकी, सहानुभूती होती. ज्याला बहीण नाही असा भाऊ कोणाला तरी बहीण मानून राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे सण साजरे करत असे. त्याला मानलेली का होईना बहीण हवी असे. नामदेव तुकाराम यांच्यासारखे संत देवाला आळवताना तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी असं म्हणत. तरुणपणी आई वडील सर्व काही आपल्या मुलांसाठी करत असतात. आपलं सगळं मुलांचंच आहे असं धरून जगतात आणि मोठेपणी सगळं काही त्यांच्या स्वाधीन करतात. आता मुलांच्या आधारानं जगता येईल अशी केवळ अपेक्षा करतात, पण हीच मुलं मोठी झाल्यावर काहीतरी कारणास्तव त्यांच्यापासून वेगळं राहतात. काही जण तर या वृद्धांना, म्हणजे आपल्या आई वडिलांना, घराबाहेर काढतात. अशावेळी त्यांच्या मनात आपण कशासाठी जगतो आहोत असा विचार आल्यापासून राहत नाही. नातं सांभाळताना जीवनाच्या या टप्प्यावरून आपणही वळण घेणार आहोत

0: ही जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी आजोबा आपल्या नातवाला बोटाला धरून बाहेर फिरायला घेऊन जात असत. आजी आपल्या नातीला गोष्टी सांगून कळत नकळतपणे नैतिकतेचे धडे देत असे. नातवंडांचा सहवास, त्यांचं बोबडं बोलणं वृद्धांना मनमोहित करत असे. पण आजच्या विभक्त कुटुंबात वृद्धांना हे सुख दुर्मिळ होत चाललेलं आहे. वास्तविक आजी ही नातीची पहिली मैत्रीण, तर नात ही आजीची शेवटची मैत्रीण असते. तसंच आजोबा हे नातवाचे पहिले मित्र, तर नातू हा आजोबांचा शेवटचा मित्र असतो. पण आजचं युग गतिमान झालंय. आई वडील कामानिमित्त घराबाहेर आणि मुलं बहुधा पाळणं घरात, मग मुलांच्यावर होणाऱ्या संस्कारांचं काय? म्हणून आजी आजोबा हे नातं जर प्रत्येक कुटुंबात जपलं गेलं तर मुलांच्यावर संस्कारही होतील आणि आजी आजोबा हे नातंही टिकून राहील आणि जीवन सुखी होईल. आजच्या धावपळीच्या युगात नात्यांची समीकरणं खूप बदलली आहेत. पूर्वी नाती ही निस्वार्थी प्रेमावर आणि भावनिक गुंतवणुकीवर आधारित असायची, पण आज ती व्यवहारी झाली तसं दिसतं. अहो, खरं सांगायचं तर सध्याची नाती बँकेतल्या खात्यासारखी झालेली आहेत. जिथं काहीतरी मिळण्याची शक्यता असते तीच नाती टिकवली जातात, पण जिथं काहीच लाभ नाही ती नाती मात्र संपुष्टात येतात. आपला परिवार फक्त रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित ठेवायचे दिवस आता संपले आहेत. नोकरी, व्यवसाय तसंच इतर काही निमित्तानं एकटं राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते. काहींची मुलं मुली परदेशात स्थायिक झाल्यानं आधारासाठी ज्येष्ठ नागरिकांना नव्यानं नाती जोडावीच लागतात. इतरांचा आधार हा घ्यावाच लागतो, आपुलकीचं नातं निर्माण करावंच लागतं. आणि अशी ठरवून नाती जोडणं आता अपरिहार्य झालेलं आहे. त्यासाठी कोरोनासारख्या दुसऱ्या एखाद्या संकटाची वाट पाहायला नको. सणावारानिमित्त एकमेकांकडे जाणं, एकत्र गप्पा मारणं, सुखदुःखात सहभागी होणं, प्रसंगी वेळ देणं, सहकार्य करणं आता गरजेचं ठरतंय. मला काय करायचंय, माझं काय अडलंय, भरपूर बँक बॅलन्स आहे असं म्हणून चालणार नाही. केवळ पैसा असल्यानं सगळे प्रश्न सुटतात असं नाही. वेळप्रसंगी माणसंच आपल्याला आधार म्हणून लागतात. एक काळ एकत्र कुटुंबाचा होता, आता स्वतंत्रपणे जवळ अथवा आसपास राहून नाती सांभाळण्याचा काळ आहे. कुटुंब विस्ताराची संकल्पना स्वीकारणं आता गरजेचं झालेलं आहे. आपल्या तसंच इतरांच्या भल्यासाठी आणि आनंदासाठी हे विश्वची माझे घर हा धर्मातील विचार आज वेगळ्या अर्थानं प्रत्यक्षात आणणं आवश्यक आहे. हा कुणाचा, तो कुणाचा असं न म्हणता हाही आमचा आणि तोही आमचा आणि ती माय भगिनीही आमचीच अशी माणसं जोडणारी भाषा वापरणं गरजेचं आहे. शेवटी नाती ही रक्ताची असोत किंवा मानलेली, ती खऱ्या अर्थानं जोडणं, टिकवणं आणि फुलवणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात बदलती नाती हा सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध ऐकला. वाचन आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत थोड्याच वेळात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती

0: शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्य दुश्मनों के मंसूबों का

0: सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है। साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिरडी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा। यह हमें और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कंट्रीब्यूशन दे पाएंगे।
1: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर। राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे। आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे।
1: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत। निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे। या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5,00,000 तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे। भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारे विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे। यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं। राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे। या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे। मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे। ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं। संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

0: अधिमूल्य भरा।
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत। राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली। अशा महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती। महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली। ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे।

0: या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरोईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असो
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर.
4: ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02-231-2444-2161.
3: श्रोते हो, 7:25 अभिमराठी आपली मराठी, 7:40 ऍडव्हान्स आयुर्वेद, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची, 8:40 चिंतन हास चिंतामणी, 10:55 जितेंद्र घोडके सराफ. हे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
6: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
7: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
6: काय
7: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
8: नुटेलाची एवन चटणी,
9: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत। आता प्रायोजित कार्यक्रम अभिमान मराठी आपली मराठी यासाठी मुंबई केंद्राकडे वळूया।

0: केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे। सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली। आज अखेर मराठी विश्वकोशाचे एकूण 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं, तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत। सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
3: नमस्कार।
2: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
3: मराठी विश्वकोश जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकारविल्हे कोश रचना ही पाहायला मिळते।
2: बरोबर।
3: म्हणजे अ ते ज्ञपर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता। म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो। आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची

0: ची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठेतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होती की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्वाचे आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
1: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
0: अगदी.
1: आणि टीकेचं देखील लक्ष्मण शास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून, त्यांनी स्वागत केलं आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे, कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
0: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत, पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 प्रकाशित झाला असला, तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती. अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते.
1: ज्ञान प्रवाही
0: असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20व्या खंडातील सगळ्यात शेवटची नोंद. म्हणजे अ ते ज्ञ या वर्णमालेच्या क्रमाने हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो आणि पुढे यादीमध्ये वेळोवेळी भर पडून अनेक नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते.
1: सर, आता हे मराठी विश्वकोशाचा तुम्ही म्हणालात की पहिला खंड 1977 प्रकाशित झाला, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा.
0: कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन चालणारी एक प्रक्रिया आहे.
1: जे
0: आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नोंद येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होणारचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद यादी निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे हा सगळा निश्चित आराखडा करून तो लेखकाला सोपवला जातो आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 आल्यानंतर अवघ्या 10 वर्षामध्ये, हे साधारणतः 1977 विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 खंड एकाच वेळेला प्रकाशित झाले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये. अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे. त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभना गोखले सारख्या तज्ज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा लवा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंद त्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा. म्हणजे आयुर्वेदात आतुर चिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णांवर करावयाचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी, जे आयुर्वेद तज्ज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे. नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या

0: पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एपस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे, रोग्याचे किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदेव इनामदार, ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 कडी येते बरं का, म्हणजे आपण पहिली दुसरीच्या वर्गात 12 कडी शिकतो, क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलं, म्हणजे की सांगाने. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगाने, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे, तो साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभेकरता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक समीक्षक भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं काम.
0: वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्याने होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर पाचवा खंड बघितला तर गाल्वा एव्हारिस्त ते चेदी, म्हणजे गाल्वा एव्हारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत. म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे. की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अल्तेकर अनंत सदाशिव, म्हणजे अल्तेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे की ह ना आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव शीर्षकाने, हा म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरी असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
1: सर मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशांना पूर्वीच

0: प्रकाशित केलेला आहे, तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimarathi2108@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 7:40 झाली आहेत. वेळ झालेली आहे प्रायोजित कार्यक्रमांची. सुरुवातीला ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत, 52 वर्षाच्या महिलेची केस आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. केमो घेतल्या पण तरी सुद्धा कॅन्सरची ग्रोथ चालूच होती. तर नेमकं यामागचं कारण काय आहे याबद्दल आज बोलूयात.
3: बेसिकली कसं माहितीये का की अनवॉन्टेड ग्रोथ म्हणजे कॅन्सर. बरोबर की नाही? नियमाच्या विरुद्ध शरीर जर का वागायला लागलं की त्याला आपण कॅन्सर म्हणतो. कारण आपण आता तसं बघायला गेलं तर नियमाप्रमाणे काहीच करत नाहीये. म्हणजे अन्नाच्या बाबतीत जरी आपण बघितलं बरोबर की नाही, तर मग ते लवकर कसं शिजेल याच्यासाठी कुकर वापरला जातो. इव्हन पेस्टिसाइड्स वापरलेले आहेत. कारण कसं आहे की आपण त्याची अननॅचरल ग्रोथ केल्यानंतर ते निसर्गामध्ये ते धान्य सर्व्हाइव्हच होत नाही आणि मग त्याच्यासाठी त्यांना पेस्टिसाइड्स वापरावे लागतात. बरोबर? आणि मग हे सगळे केमिकल ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये जातात तर त्यावेळेला ते शरीराचं नॅचरल जे काही तुमचं मेटाबॉलिझम आहे किंवा नॅचरल जे वातावरण आहे ते सगळं बिघडवून टाकतात. इव्हन आता युद्धाचं जे चालू आहे बरोबर ना, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की तिथे ऍसिडचा पाऊस पडला, ते सगळं जळलं तेलमुळे. इव्हन ते ढग आता आपल्याकडे जर का आले तर आपल्याकडे पण ऍसिडचा पाऊस पडेल आणि सगळं वातावरण बदलेल. तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींचं जर का बघितलं तर जर का आपण अनैसर्गिक वेने जाणार असेल तर शरीर पण काय होतं, अनैसर्गिक वेने वागायला सुरुवात करतं. पण आता एक लक्षात घ्या की आपण जी काही ट्रीटमेंट घेतोय बरोबर आहे ना, तर म्हणजे नॉलेज इज द पॉवर असं म्हणतात. म्हणजे आपण जी काही ट्रीटमेंट घेतोय ते नक्की त्याच्यात काय केलं जातं, ती ट्रीटमेंट कशा प्रकारे काम करते हे जर का आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला कळेल की आपण काय केलं पाहिजे.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484061025.
3: म्हणजे आता बेसिकली बघा, पहिल्यांदा होच नाही म्हणून जर का आपण विचार केला तर कसं असतं, असं नाही की शरीरामध्ये तुम्ही थोडेसे केमिकल आले आणि लगेच शरीर अननॅचरल बिहेव्ह करायला लागलं. शरीराची एक सहन करण्याची कॅपॅसिटी असते आणि मग शरीराच्या या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं बरोबर ना, एखाद्या माणसाला तुम्ही इरिटेट करायला सुरुवात केली तर तो काही लगेच एकदम विरोधात जात नाही तुमच्या. बरोबर ना? प्रायमरी लेवलला तो सहन करत राहतो पण त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं की तो उलटा फिरतो. मग तसंच शरीराचं पण आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती ना की जर का शरीरामध्ये आता बाकी सगळ्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिक घेण्याचा किंवा बाकी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, लाईफस्टाईल मेंटेन करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण त्यातून सुद्धा जे काही टॉक्सिन जाणार आहेत बरोबर की नाही, तर त्याला रेग्युलर डिटॉक्सिफिकेशन करणं, मग आयुर्वेदामध्ये जी काही पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे त्याप्रमाणे डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं आहे, तर आपण कॅन्सर थांबू शकतो.

0: तो आणि दुसरं म्हणजे आता सध्याची जर का आपण ट्रीटमेंट बघितली बरोबर ना, तर त्यामध्ये तीन गोष्टी येतात. म्हणजे कॅन्सरची एखादी गाठ झाली तर ती कापून टाकणे, की अशा ठिकाणी असेल की बाबा जिथे रेडिएशन देता येतील तर ती रेडिएशननी जाळून टाकणे, किंवा अशा ठिकाणी असेल जिथे बाबा रेडिएशन नाही शक्य किंवा कापणं पण शक्य नाही तर त्याला किमोनी जाळून टाकणे, बरोबर ना. म्हणजे एक्झिस्टिंग असलेला कॅन्सर काय करता येतो आपल्याला जाळता येतो, परंतु नवीन जी काही ग्रोथ आहे त्याच्यासाठी मात्र काही मेडिकेशन नाही आहेत, बरोबर की नाही. मग आपण बघतो की किमो होऊन सुद्धा नवीन ग्रोथ होतच राहते. मग ही नवीन ग्रोथ जर का आपल्याला थांबवायची असेल तर मग परत आयुर्वेदाला पर्याय नाहीये. तर त्याच्यामुळे जर का कॅन्सर होऊ नये वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जे काही इयरली सांगितलेलं आयुर्वेदानुसार ते केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर मग किमो जर का तुमच्या काय म्हणतो की लिमिटेड राहिल्या तर तुम्हाला फायदा होणार आहे, ते वाढत गेल्या तर कॉम्प्लिकेशन वाढत जाणार आहे. तर त्यामुळे कॅन्सर वाढू नये म्हणून तुम्ही त्याच्यावर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर का प्रॉपर चालू केली तरच तुम्हाला कॅन्सरवर काय करता येईल, विजय मिळता येईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
7: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
8: नमस्कार.
7: सर, यावेळचा विषय आहे तो म्हणजे स्किन एलर्जी. आता एलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की एलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही, किंवा औषधं घेतली तरी एलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो?
8: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या अलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बाबा आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहे की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात अलर्जिक कंडिशन्स निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला अलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला अलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे अलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
7: अच्छा श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या एलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 844-844-9260 8448449260. याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. डॉक्टर, तुम्ही सांगताय स्किन अलर्जीज बद्दल.
8: अलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफ दोषात वाढलेला असतो, दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधीही उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील

0: त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग ऍलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर ऍलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात. पण जेव्हा केव्हा त्या गोळींचा शरीरावरचा परिणाम कमी होतो, पुन्हा ऍलर्जी कंडिशन्स निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त ऍलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार ऍलर्जी उत्पन्न होण्याची, ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो. अगदी स्ट्रेस देखील याच्यामध्ये संबंध येतो. पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली या ऍलर्जी कंडिशन कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
1: अच्छा श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 844-844-9962 844-844-9260. याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळे,
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. 7:50 झालेली आहेत. आता दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम.
4: कार्यक्रम सादर करत आहे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
5: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
6: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
7: मागील भागात आपण कॉमर्स आणि इतर काही फील्ड बद्दलच्या करिअरची माहिती सगळी घेतलेली होती. यामध्ये स्पेशली कॉमर्स फील्डचे बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतली होती. याचबरोबर आपण इतरही काही प्रोफेशनल कोर्सेस बद्दलची माहिती पाहत होतो. 10वीनंतर जसं आपण चर्चा केली ती त्याप्रमाणे एकतर आपण 11वी 12वीला आर्ट्स कॉमर्स सायन्स या 3 शाखांसाठी प्रवेश घेऊ शकता किंवा काही व्होकेशनल कोर्सेसला प्रवेश घेऊ शकता ज्यामध्ये बरेचसे काही व्यावसायिक अभ्यासक्रम हे मिनिमम अगदी 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत आपण करू शकू. आणि त्याचबरोबर काही डिप्लोमाज आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, काही वेगळ्या करिअरचे टेक्निकल करिअर्स असतील किंवा मेडिकल करिअर असतील याच्यामधलेही डिप्लोमाज आहेत की जे कमीत कमी 6 महिन्यापासून 3 वर्षापर्यंतचे असे डिप्लोमा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याची त्याची बौद्धिक कपॅसिटी, पालकांच्याकडे असणारी उपलब्धता किंवा तिथं असणारे सोर्सेस अशा सगळ्या अर्थाने विचार करून आपण या पद्धतीनं 3 फील्डचा विचार नक्की करायला पाहिजे. करिअर ठरवताना जसं आपण 2 गोष्टींचा विचार करतोय, एस्पेशली जसं सोर्स आपल्याला आहेत त्याचा विचार आपण नक्की करू, पण त्याचबरोबर मुलांच्या आवडीनिवडीचाही विचार आपण करतोय. पण कित्येक वेळा असंही घडतं की आवड किंवा एखादी इच्छा असणं आणि प्रत्यक्षात त्या पद्धतीनं शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणं किंवा आर्थिक त्या पद्धतीनं सोय होणं ही पण कित्येक वेळा अडचणीची बाब अनेक पालकांच्या बाबत किंवा विद्यार्थ्यांच्या बाबत असते. अनेक हुशार मुले आहेत की परीक्षेत मार्क चांगले आहेत, आता मिळालेले बोर्डचे मार्क चांगले आहेत, पण पालकांच्यापर्यंत ती त्यांच्याकडे माहिती नाही आहे किंवा माहिती असली तरी सुद्धा त्या पद्धतीनं खर्च करणं किंवा इतर सोय उपलब्ध करणं ही पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा वेळेस जर काही परिस्थिती असेल आणि दुसरा कोणताही सहकार्याचं काही संधी नसेल तर तिथं पालकांना मात्र सजेशन आहे की मुलांना उपलब्ध असणाऱ्या स्किल बेस्ड कोर्सेसकडे आपण नक्की ऍडमिशनचा विचार करायला पाहिजे किंवा अशा विद्यार्थ्यांनी याच टाईपचं सिलेक्शन करणं अपेक्षित असेल. अन्यथा फॉर्मल किंवा रेग्युलर जर आपण शिक्षण घेत राहिलात तर भविष्यातल्या करिअरकडे लवकर सेट होण्यासाठीची अडचणी आपल्याला नक्की निर्माण होतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करिअर निवडताना नक्की आपण करावा. तर स्पेशली आपण ज्यावेळेस सायन्समधल्या करिअरबद्दल बोलत असताना मी इंजिनिअरिंगच्या करिअरबद्दलच्या गोष्टी अपेक्षित बोलल्या होत्या, त्याच्यामध्ये काही परीक्षांची माहितीबद्दल काही गोष्टी बोलल्या होत्या. याच्यामध्ये स्पेशली टेक्निकल करिअरमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस तुम्हाला दुसरी गोष्ट महत्त्वाची माहिती असायला पाहिजे की कशा पद्धतीनं आपण या करिअर ट्रेंडला उतरणार आहे आणि त्याच्यासाठीच्या असणाऱ्या परीक्षांच्या बद्दल निवड कशी करायची. जसं इंजिनिअरिंगचा विचार केला तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये दोन ठिकाणी ॲडमिशनचा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले ॲडमिशन असतील तर आपण स्पेशली सीईटीच्या परीक्षा

0: च्या माध्यमातून ऍडमिशन्स आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात असेल तर त्या त्या राज्यांच्या सीईटी परीक्षा किंवा जेई मेन परीक्षा किंवा आपण काही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असतील त्यांच्या एंट्रन्स एक्झाम आहेत. अशा पद्धतीनं दोन तीन प्रकारे वेगळ्या राज्यामध्ये आपण ऍडमिशन करू शकतो. त्याचबरोबर आयआयटी सारख्या ज्या काही रेप्युटेटेड इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये ऍडव्हान्सची असणारी परीक्षा आहे, जेई मेनच्या माध्यमातून एनआयटी असणारे, ट्रिपल आयटी असणारे, अशा पद्धतीच्या काही कॉलेजच्या ऍडमिशन्स आपण करू शकू. त्याच्यामुळे स्टेट आणि नॅशनल असे दोन प्लॅटफॉर्म तुम्हाला इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आहेत. त्यामुळे तयारी करताना तुमचा हा निर्णय थोडासा क्लिअर असायला पाहिजे की मला कशा पद्धतीने ऍडमिशनला पुढे जायचंय. जर 12वीनंतर मला थोड्या दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा या सगळ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटला टार्गेट करायचंय आणि माझी करण्याची तयारी चांगली असेल आणि मार्क बऱ्यापैकी मॅथ्स आणि इंग्लिश स्पेशली इंजिनिअरिंगसाठी महत्वाचं आहे, या दोन विषयावर माझी कमांड आहे आणि चांगले मार्क आहेत किंवा त्या विषयात माझी आवड असेल तर त्या पद्धतीनं मी तो ट्रेंड निवडू शकतो किंवा ती परीक्षा निवडू शकतो. पण जेव्हा तुम्ही काही ठरवाल तेव्हाच त्या 11वीच्या पहिल्या दिवसापासून तयारी करावा लागेल हे पक्कं लक्षात ठेवा, तरच तुमचा तो नॅशनल लेवलची परीक्षा क्रॅक होण्यासाठी जी संधी उपलब्ध असणार आहे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मेडिकल स्ट्रीममध्ये मात्र असं नाही आहे, मेडिकलला तुम्हाला अगदी क्लिअर आहे, कोर मेडिकल ब्रँचेस, पॅरामेडिकल ब्रँचेस आणि एकच सेंट्रलाइज एक्झाम असल्यामुळे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. त्यामुळे त्याची तयारी किंवा त्याची निवड ही स्ट्रेट फॉरवर्ड आहे तुम्हाला. सब्जेक्ट मात्र पीसीबी ग्रुप याप्रमाणे तुम्ही जाऊ शकाल. तर आता याच्याबद्दलची काही डिटेल आपण पुढील भागात टप्प्याटप्प्याने पाहत जाऊ.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी. प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात त्यासाठी आपण घेऊन केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप.
3: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण. आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
4: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ जारी.
5: श्रोते हो, येत्या सोमवारी सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अनुजा भावे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

0: आपल्याला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला याविषयीची माहिती
1: आराखडा येतो आणि तो आपल्या खरोखर विकासाची त्याच्यामध्ये योजना साध्य होणार आहे की नाही, आपल्या शहराची गरज आहे हे बघून आपण त्याच्यावरती आपले प्रतिसाद मांडले पाहिजे. यासाठी तज्ज्ञांनी नव्हे तर सामान्य लोकांनी सुद्धा विषय समजून घ्यायला पाहिजे, तज्ज्ञांना जरूर तर विचारलं पाहिजे आणि याच्यात लोकसहभाग नोंदवणं हे सरकारला अपेक्षित आहे.
0: ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. मंडळी, ही माहिती तुम्ही ऐकू शकाल येत्या रविवारी म्हणजे 24 मे ला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

0: रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान माहिती रंजन करण्या
2: ज्ञान माहिती रंजन करण्या
3: खेडो पाणी शहरी खेडो
4: पाणी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8 वाजता समाचार प्रभातसाठी जाऊया दिल्ली केंद्राकडे।

मळता येईल. यानंतर या कणकेचे एकसारखे पुरीप्रमाणे गोळे करायचे आणि मिरे एका चाळणीत निथळून घ्यायचे. तेल तापत ठेवायचं आणि पोळपाटावर पुरीचा एक गोळा ठेवून त्यावर भिजवलेले दोन तीन मिरे ठेवायचे. लाटणं फिरून ती पुरी लाटून घ्यायची. मिरे ओलसर असल्यानं ते फुटतात. पुरी किंचित जाडसर लाटायची. आता मिऱ्यामुळं पुरी न फुगता ती खुसखुशीत तळली जाते. तेलात मग मंद आचेवर या सगळ्या मठऱ्या गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या. गार झाल्या की त्या भरून ठेवायच्या. या पुऱ्या खुसखुशीत होतात, खूप टिकाऊ होतात आणि याचा आकार आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठा करू शकतो. प्रवासात चहा कॉफी घेताना या मठऱ्या आपण खाऊ शकता. श्रोते हो, यानंतर कमी तेलाच्या रेसिपीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोडाच्या गव्हाची उसळ. याच्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेले गहू एक वाटी, मोड आलेल्या मेथ्या एक चमचा, गाजर, फ्लॉवर, टोमॅटो प्रत्येकी एक एक चमचा, धणे जिरे पूड दोन चमचे, तसंच जवसाची पूड एक चमचा, तेल, मोहरी, हिंग, लसूण आलं ठेचलेलं, खजूर एक चिरलेला, लिंबू रस, हिरवी मिरची एक ते दोन आणि कोथिंबीर. आता या साहित्यापासून मोडाच्या गव्हाची उसळ कशी बनवायची? तर सुरुवातीला मोड आलेले गहू आणि मेथी कुकरमध्ये वाफून घ्यायची. कमी तेलाच्या फोडणीत मिरचीचे तुकडे, लसूण, आलं घालून परतायचं. गाजर आणि फ्लॉवरसुद्धा यामध्ये घालून ते परतून घ्यायचं. आता हे मिश्रण शिजवण्यासाठी 5 मिनिटं ठेवायची आणि यामध्ये टोमॅटो घालायचा. धणे, जिरेपूड, तिखट, मीठ, जवसाची पूड घालून गहू आणि मेथी यामध्ये घालून घ्यायची. गरम पाणी यात घालायचं. व्यवस्थित ही भाजी एकजीव करायची, थोडी शिजू द्यायची आणि मग खजूर आणि कोथिंबीर यामध्ये घालायची. तसंच लिंबू रस घालून ही मोडाच्या गव्हाची उसळ सर्व्ह करायची. श्रोते हो, यानंतर पुढच्या रेसिपीकडे वळूया. मसाला चंपाकळी. यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या मैदा, प्रत्येकी 1/2 चमचा हिंग पावडर, जिरे पावडर, ओवा पावडर, खायचा सोडा आणि 1.5 डाव तेल, म्हणजेच साधारण 1/2 वाटी तेल, 1/2 ते 1/2 चमचा मीठ, तळायला तेल. आता चटणी करून ती लावण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, चिंचगुळाची चटणी 2 चमचे, 1/2 चमचा मिरपूड. तर मैद्यामध्ये तेल गरम करून घालायचं आणि त्यामध्ये हिंग पावडर, जिरे पावडर, ओवा पावडर, खायचा सोडा, 1/2 चमचा मीठ हे सगळं साहित्य घालून मैदा घट्टसर मळून ठेवायचा. आता याला वरून लावायच्या चटणीचं साहित्य पण एकत्र करून घ्यायचं, म्हणजे 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, चिंचगुळाची चटणी 2 चमचे आणि 1/2 चमचा मिरपूड. यापासून जी आपण एकत्र करून चटणी बनवणार आहोत ती तयार करून घ्यायची. आणि मग पिठाच्या पुरीला ज्या प्रमाणात आपण गोळे घेतो त्याच्यापेक्षा निम्मे लहान लहान गोळे करून त्याच्या अगदी छोट्या जाडसर पुऱ्या लाटून घ्यायच्या. 1/2 पुऱ्यांवर चटणी लावायची आणि उरलेल्या पुऱ्या त्यावर पसरून दाबून घ्यायच्या. पुन्हा या पुऱ्या थोड्याशा लाटायच्या आणि मग पुरीच्या कडेचा 1/2 इंच भाग सोडून मध्ये सुरीने 3-4 चिरा द्यायच्या, म्हणजे नेहमी आपण चंपाकळीला देतो तशा. आणि मग कडा पिळून त्या पुरीचा पिंजरा करायचा आणि अशा पद्धतीनं या सगळ्या चंपाकळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्या तळून घ्यायच्या. तयार होतील मसाला चंपाकळी. तेव्हा हा वेगळा पदार्थ नक्की करून बघा. मंडळी, खवईगिरी या कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया काही महत्वाच्या कुकिंग टिप्स आणि मग श्रोत्यांची रजा घेऊया. वांग, सफरचंद आणि बटाट्याची साल काढू नये, कारण या सालांमध्ये जीवनसत्व आत अडकून राहतात. या फळांमधील किंवा भाज्यांमधली बरीच जीवनसत्व आणि खनिज एकतर सालामध्ये असतात किंवा त्यांच्या खाली असतात. संत्री आणि लिंबामध्ये लिमोनेन नावाचा घटक आढळतो. यात त्वचेच्या कर्करोगाशी लढणे

खाण्याची ताकद असते. घरीच चिकन सूप बनवत असाल तर त्यात थोडा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर किंवा टोमॅटो घालायचा. त्यामुळं या सूपमधला कॅल्शियमचा अंश तब्बल 64% वाढतो. मटण बार्बेक्यू पद्धतीनं बनवत असाल तर त्यालाही लिंबाचा रस किंवा व्हिनेगर असलेला सॉस लावायचा. अशानं त्यातलं कॅल्शियम वाढतं. याबरोबरच एखादं ताजं फळ कापत असाल तर त्याचे मोठे तुकडे करायचे. तुकडे केल्यानंतर ऑक्सिजन आणि प्रकाशामुळं या फळातले पौष्टिक घटक नष्ट होतात. त्यामुळं त्यांचे मोठे तुकडे करायचे, ज्यामुळे हा रास कमी होईल. तेव्हा या काही महत्त्वाच्या कुकिंग टिप्स आपण लक्षात घेऊया आणि त्याचा वापर नक्की करूया. मंडळी, याबरोबरच रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा मी आपली खवय्या मैत्रीण निर्मला तुमची रजा घेते. हो, पण

0: करूया. मंडळी, याबरोबरच रुचिरा मसाले खवय्ये गिरी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा मी आपली खवय्या मैत्रीण निर्मला तुमची रजा घेते. हो, पण पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या रविवारी याच वेळी याच ठिकाणी खवय्ये गिरी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी. हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हटलं म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
3: बिर्याणी पुलाव मसाले भात प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
4: रुचिरा मसाले खवय्ये गिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
5: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोते हो, आज संगीतकार राजेश रोशन यांचा वाढदिवस आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकूया.

संगीतकार राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8:30 होत आहेत. आता मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक। आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन। आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय। आता सविस्तर बातम्या। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं। तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत। महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं। परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत। बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले। त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली। भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील असं मोदी यांनी यावेळी सांगितलं। शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला। रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं। क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील। संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ

सिंह यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30 ते 35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार गुंतवणूक आणि सीईपीए अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर सीईपीए करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस च्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालय आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 साठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती संबंधित भागधारक संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांग पोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे पासून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 3:30 सुरू होईल तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभाग

0: आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर. 8:41 झालेली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हास चिंतामणी.
2: चिंतन हास चिंतामणी.

0: मिठतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की माझं आता भाग्य उजळलं, कारण मला आता चिंता जरासुद्धा म्हणजे नावाला सुद्धा राहिली नाही. अवघी चिंता वारली हे माझं भाग्य आहे असं ते म्हणतात. भाग्य तेव्हाच उजळतं जेव्हा अवघी चिंता वारते. तुमची चिंता कशी वारली हे विचारलं असतं ते म्हणतात संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. त्यांनी गुपितच सांगितलं. ते म्हणतात की संतांची भेट झाली आणि संतांच्या भेटीतून पद्मनाभ कसा जोडायचा याची गुरुकिल्ली प्राप्त झाली. संतांचं दर्शन म्हणजे संत दर्शने किंवा संतांची भेट झाली की देवाची प्राप्ती झाली असं आपण म्हणतो. परंतु संतांचं दर्शन झालं की देवाचा साक्षात्कार झाला किंवा देवाची प्राप्ती झाली असा त्याचा अर्थ नाही. मग संत दर्शन याचा अर्थ काय? तर संतांकडून बोध मिळाला, संतांकडून ज्ञान मिळालं, मार्गदर्शन मिळालं म्हणजे संत दर्शन. संतांकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळतं त्या मार्गानं गेलं असता देवाचं दर्शन होतं. म्हणून तो मार्ग

महत्त्वाचं आहे. जीवनविद्या सांगते की ज्या मार्गानं गेलं असता आपल्याला देवाचं दर्शन होतं असं मार्गदर्शन संत करतात. आणि म्हणून संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला असं म्हटलेलं आहे. आता देवाची प्राप्ती होते म्हणजे काय होतं तेही तुकाराम महाराज यांनी सांगून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, देव पहाया गेलो तेथे देवची होऊन ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. देवाचं दर्शन झालं म्हणजे काय झालं, तर संतांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे देवाचं दर्शन घेण्यासाठी, देवाला शोधण्यासाठी, देवाला पाहण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न करायला सुरुवात केली तेव्हा देवाला पाहण्याचा प्रयत्न करता करता पाहणारा नाहीच, मग त्याच्या ठिकाणी जो प्रगट झाला तो देवच. आणि म्हणून संपुष्टी हे हृदय पेटी धरूनी पोटी सांडी असं ते म्हणतात. म्हणजे आता मी त्याला माझ्या हृदयाच्या पेटीत असा धरून ठेवणार की त्याला मी सोडणारच नाही. पुढे ते काय म्हणतात पहा, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. ते म्हणतात की हा मोठा ठेवा, हा देवाचा मोठा ठेवा खरं तर माझ्याजवळच होता पण तो मला आता सापडला. या ठिकाणी भाव हा जो शब्द आहे याबद्दल संत सांगतात, भाव धरारे देव आपुलासा करारे. संत हा भाव धरायला शिकवतात. हा भाव धरला की देव आपल्या हृदयात प्रगट करून घेता येतो. म्हणून भाव धरा असं सांगितलेलं आहे. सगळे संत एकच सांगतात आणि विद्वान जे असतात ते बहुधा शंख फुकतात. त्यांच्या ठिकाणी कुणाचा पायपोस कुणात नसतो. संतांचा महिमा हा आहे की ते एकच सांगतात की भाव धरा. बघा तुम्ही, एक विद्वान एक सांगतो तर त्या उलट दुसरा सांगतो. कुणाचा पायपोस कुणात नसतो. ते एकत्र जमले की हा असा गोंधळ असतो. परंतु संत एकच सांगतात म्हणून संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, सार काढिले निवडोनी ते हे श्रीहरीचे नाम असं म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की विद्वान आणि संत यांच्यात फरक आहे. विद्वान शंख फुंकतात पण कुणाचा पायपोस कुणात नसतो. संत मात्र एकच सांगतात, भाव धरा रे देव आपुलासा करारे. परंतु भाव धरा म्हणजे काय हे आपल्याला माहिती नसतं. आपला असा समज आहे की भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे निष्ठा किंवा भाव म्हणजे प्रेम. तो एक अर्थ आहेच, तो चुकीचा आहे असं म्हणण्याचा उद्देश नाही. तो एक अर्थ आहे पण संत ज्यावेळेला भाव हा शब्द उच्चारतात तेव्हा त्याचा अर्थ वेगळा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. ठेवा कसा, तर फार मोठा ठेवा. जमिनीखाली सोन्यानं भरलेले हंडे म्हणजे मोठा ठेवा असं आपल्याला वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात की तो ठेवा काहीच नाही, त्यापेक्षा मोठा ठेवा आपल्या हृदयात आहे. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलंय पहा. ते म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराआड, ते अव्हेरुनी गोचिड काय अशुद्ध नसेवी, का कमलकंदानू दर्दुरी नांदणूक एकेची धरी, परी परागू सेविजे भ्रमरी येरा चिखलची उरे. गायीच्या आचळातून दूध बाहेर येतं, त्या आचळाच्या कातडीजवळ गोचिड नावाचा प्राणी असतो. गोचिड नावाचा तो प्राणी त्या कातडीला लागलेली घाण खातो पण वासरू मात्र दूध पित. त्याचप्रमाणे बेडूक चिखलात असतो आणि कमळ तेही चिखलात असतं. बेडूक काय करतो, बेडूक त्या कमळाकडे दुर्लक्ष करतो आणि चिखल चिवडत बसतो. पण भ्रमर काय करतात, भ्रमर हे फार लांबून येतात आणि कमळामध्ये जो मकरंद असतो त्याचं ते सेवन करून निघून जातात. दर्दुरी म्हणजे बेडूक मात्र चिखल चिवडत
डराडोरा

0: आता दुसरा दृष्टांत पहा. एका जुनाट वाड्यात सोन्याच्या मोहराने भरलेले हंडे आहेत आणि तरीही त्या वाड्याचा मालक दारिद्र्य भोगतो आहे. त्याच्या वाडवडिलांनी ते भरून ठेवलेले आहेत, पण त्या पोराला मात्र त्याची काहीच माहिती नाही. तो दारिद्र्य भोगतो आहे, तशी आपली अवस्था झालेली आहे. आपला हा जो वाडा आहे, म्हणजे आपलं जे शरीर आहे, आपला जो देह आहे, हा वास्तविक राजवाडा आहे, पण सध्या मात्र तो भिकारवाडा झालेला आहे. या वाड्यात मोहरांनी भरलेले हंडे आहेत, पण आपण काय करतो, आपण सकाळी उठल्यापासून त्या बेडकासारखे सारखे डरावडराव करीत विषयांचा चिखल चाखत बसतो. संत काय सांगतात पहा, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. पण आज आपली काय अवस्था आहे, सर्व सुखाचा आराम असा राम आज रावण झाला आणि तो विषयांचा चिखल चिवडत बसला. या संदर्भात डॉक्टर मर्फी काय सांगतात पहा. ते सांगतात, इन्फिनिट रिचेस आर ऑल अराउंड यू इफ यू विल ओपन युअर मेंटल आईज अँड बिहोल्ड द ट्रेझर हाऊस ऑफ इन्फिनिटी विद इन यू. देअर इज अ गोल्ड माइन विद इन यू फ्रॉम विच यू कॅन एक्स्ट्रॅक्ट एव्हरीथिंग यू नीड टू लिव लाईफ ग्लोरियसली, जॉयसली अँड अबंडंटली. हाउएव्हर मेनी आर साऊंड अस्लीप बिकॉज दे डू नॉट नो अबाउट हिज गोल्ड माइन ऑफ इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस लव विद इन देमसेल्स. डॉक्टर मर्फी यांनी ते वेगळ्या शब्दात सांगितलं, पण अर्थ मात्र तोच आहे. मेंटल आईज म्हणजे अंतःचक्षू. शंकराचा तिसरा डोळा असा आपण म्हणतो, तसा हा डोळा आहे. तपासून बघण्याचा प्रयत्न कराल तर हाताला लागणार नाही, पण हा तिसरा डोळा मात्र खरोखर आपल्या ठिकाणी आहे. आता तो उघडायचा कसा, हाच प्रश्न आहे. तो उघडण्यासाठी जे काही करायचं असतं ते करायला सद्गुरू आपल्याला शिकवतात. हा तिसरा डोळा म्हणजे शंकराचा तिसरा डोळा. आपण म्हणतो की शंकर तिसऱ्या डोळ्यानं भस्म करतो, तसं सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं सद्गुरू जे काही त्यासाठी सांगतात त्यांच्या त्या सांगण्याप्रमाणे आपण केलं असता हा तिसरा डोळा उघडला जातो, तेव्हा चिंतेचं भस्म होतं. दुःखाचं, काळजीचं, त्रासाचं, संकटांचं, आपत्ती विपत्तीचं भस्म होतं आणि आपल्याला आनंद होतो. म्हणून तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, असं म्हटलेलं आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हास चिंतामणी आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून.
1: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
2: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02-31-2444-261.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: संत तुकाराम महाराजांची रचना ऐकूया. गायिका किशोरी अमोणकर.

0: किशोरी अमोणकर यांच्या आवाजात हे भक्तिगीत आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि लझीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा स्मृती दिन आहे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी लिहिलेली 1990च्या दशकातली गाणी ऐकूया. सुरुवातीला लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांचा आवाज, संगीतकार आनंद मिलिंद.

0: श्रोते हो जरूर ऐका उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क करा.
6: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
4: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
0: गीत बहार या कार्यक्रमात आता आशा भोसले आणि SP बालसुब्रमण्यम यांचा आवाज. संगीत तुषार भाटिया यांचं.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा। फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
1: थँक्स गप्पू, वाचवलंस, हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
3: सांगून सांगून थकलो,
4: काय झालं?
3: नवी किट बॅग पाहिजे।
4: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला।
3: करेक्ट।
4: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा, 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टल वर तक्रार नोंदवा, तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर। निघूया, घे आली नवी किट बॅग।
3: RBI सांगते,
5: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन।
6: गीत बहार या कार्यक्रमात आज आपण गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी लिहिलेली 1990 दशकातली गाणी ऐकतोय। आता कुमार सानू आणि देवकी पंडित यांनी गायलेलं हे गाणं कभी कभी या चित्रपटातलं, संगीतकार जतीन ललित।

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

कार्यक्रमात आता शेवटी क्या कहना या चित्रपटातलं गाणं. संगीतकार राजेश रोशन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं. श्रोते हो, आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपण गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली गाणी ऐकलीत त्यांच्या स्मृती दिनानिमित्त.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 9:30 झाली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया. कायद्याविषयी बोलू काही.
1: कायद्याविषयी बोलू काही.

0: श्रोतेहो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळालेला आहे. काही दिवसांपूर्वीच आपण याविषयी वाचलेलं आहे, पण कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं, यातल्या काही तरतुदी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. चला ऐकूया. श्रोते हो, नुकतंच म्हणजे 12 मे 2026 या तारखेला आपल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण या संस्थेला विशेष नियोजनाचा दर्जा प्राप्त झालाय. त्याची अधिकृत घोषणा सुद्धा झाली आहे. या निमित्तानं हे प्राधिकरण कसं काम करतं, त्याला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला म्हणजे काय, त्याची कायदेशीर बाजू काय, जनसामान्यांवरती कोणता परिणाम होणार आहे, आपल्या कोल्हापूरचं भविष्य याच्याशी कसं निगडीत आहे, या सगळ्याची चर्चा आज आपण करणार आहोत. असंही आपल्या शहराचा विकास हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. देशातील शहर जर सुनियोजित पद्धतीनं आणि संतुलितरित्या विकसित झालं तर देश आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊ शकतो. या निमित्तानं आपण एकूणच शहर विकास आणि कायदा हा विषय येत्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. आणि या सर्व गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा जो दर्जा मिळालाय त्याविषयी आपण माहिती घेणारच आहोत, पण आपल्याला जर ही माहिती व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर त्याआधी शहर विकासाच्या दृष्टिकोनातून टाउन प्लॅनिंग हे आपण जाणून घेऊया.
1: निश्चितच, शहर विकास हा भाग समजून घेण्यासाठी शहराचं प्लॅनिंग, नियोजन ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. कारण प्लॅनिंगच्या अभावी अनेक शहरं अस्ताव्यस्त पसरली, बकाल झाली, आणि त्यांच्या नियोजनाअभावी शहरांचं, शहरातल्या येणाऱ्या लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आपण बघितलेलं आहे. तर तसं होऊ नये म्हणून मूळ जो त्याच्याबद्दलचा जो कायदा आहे त्याचं थोडक्यात अगदी रूपरेषा समजून घेणं आवश्यक आहे. त्याचा कायदा आहे तो महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, हा त्याचा कायदा, म्हणजे ज्याला आपण MRTP ऍक्ट म्हणतो बोली भाषेमध्ये, आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. तर काय होतं की लोकसंख्येच्या कॉन्सन्ट्रेशननुसार किंवा तिथली जी एखाद्या विशिष्ट शहराची, एखाद्या विशिष्ट प्रदेशाची भौगोलिक रचना, तिथली वैशिष्ट्य काय आहेत, ह्या सगळ्या लक्षात घेऊन, म्हणजे आता कोल्हापूरचा जो भाग आहे समजा, ते एका बाजूला रंकाळ आहे, एका बाजूला पन्हाळा गड आहे, टेकडे आहेत काही आपल्याकडे, नदी आहे, हे सगळे आजूबाजूचा परिसर नीट लक्षात घेऊन आपल्या शहराच्या वाढत्या गरजा, म्हणजे पोटेन्शियली आपण डेव्हलप कसे होणार आहोत शहर म्हणून, हे सगळं लक्षात घेऊन, आपल्या गरजा लक्षात घेऊन एक शहराचं नियोजन करावं लागतं. आता याच्यासाठी एक MRTP कायद्याखाली त्याची नियोजनाच्या मंडळाची स्थापना करण्याची एक तरतूद आहे. त्या नियोजन मंडळ असतं 15 जणांचं, त्याच्यामध्ये वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतात. नंतर टाउन प्लॅनिंग जे डिपार्टमेंट आपल्याकडे आहे त्या डिपार्टमेंटमधले काही महत्वाचे अधिकारी त्याच्यामध्ये असतात. नंतर हे जे लोकल बॉडीजमध्ये काम करणारे जे लोक आहेत, म्हणजे नगरपंचायत किंवा महानगरपालिका, नगरपालिका याच्यामधले जे काही लोक आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलंय. याच्या व्यतिरिक्त 10 सदस्य असे आहेत की जे वेगवेगळ्या शहराशी संबंधित असलेले जे विषय आहेत, उदाहरणार्थ उद्योग आहे, नंतर रहिवास आहे, नंतर ट्रान्सपोर्टेशन आहे, हे सगळे विषय आपोआपच त्या शहराच्या प्रक्रियेमध्ये येणार. तर त्या विषयातले जे तज्ज्ञ लोक आहेत ते सुद्धा या नियोजन मंडळामध्ये येतात. थोडक्यात काय की शहराच्या विकासामध्ये जे जे लोक याच्यामध्ये अपेक्षित आहेत त्या सगळ्यांचं एक मंडळ तयार केलं जातं. आणि ते काय करतात की त्यांचं एक पुढचा 20 वर्षांचं एक प्लॅन तयार करतात. काय काय आपल्याला गरजा लागणार आहेत हे बघून त्याचं एक विकासाचा आराखडा तयार करतात. आणि त्या आराखड्याला प्रारूप विकास आराखडा असं म्हणतात. म्हणजे सुरुवातीला जो एक ड्राफ्ट प्लॅन करतो आपण, म्हणजे तो अजून फायनल झालेला नाही, असा एक आराखडा तयार करतो. या शहराचं नियोजन असं असं असेल आणि त्याच्यावरती हरकती मागवल्या जातात. आता प्रारूप आराखडा करतो कसा आपण तयार, त्याचे ढोबळ म्हणून, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन, म्हणजे टेक्निकल

0: याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. लझीनाला निरोप द्या. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: गीतबहार हा कार्यक्रम

0: गोष्टी खूपच आहेत, त्या आपल्याला सगळ्या इथे वेळेअभावी देखील सांगणं योग्य नाही. परंतु त्या आराखड्यामध्ये झोनिंग केलं जातं. म्हणजे कसं की आता मी मगाशी म्हटलं तसं भौगोलिक रचनेनुसार काही वैशिष्ट्यपूर्ण रचना असेल तर काही ठिकाणी असं असतं की तिथे भाग तो पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील असतो किंवा तिथं विकास केला तर त्या एकूण शहराची नैसर्गिक साधन संपत्तीची जे पाणी हवा ह्याच्यावरती चुकीचा परिणाम होणार आहे तर तो भाग नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर केला जातो. तिथं काही करायचं नाही, विकास करायचा नाही, ना विकास असं त्याचा झोनच्या सर्टिफिकेटमध्ये येणारा शब्द आहे. तो एक वेगळा झोन ग्रीन झोन म्हणतो. तर दुसरा एक झोन असतो तो रहिवासाचा झोन. हा मुख्य शहराच्या प्रक्रियेमध्ये काम करतो तो रहिवासी झोन, येलो झोन आपण म्हणतो. येलो झोन मध्ये काय होते, रहिवाशांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत मूलभूत गरजा, त्या गरजांची पण पूर्तता व्हावी अशा प्रकारचं वाणिज्य औद्योगिक विकास ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन तिथे केलं जातं. आणि संपूर्ण नकाशा आराखडा काढल्यानंतर हा भाग ना विकासमध्ये जातो म्हणजे रहिवासाकरता जातो, असे झोनिंग केलं जातं. आणि ते झोनिंग डायरेक्ट करता येत नाही, ते प्रारूप आराखडा त्याचा तयार केला की लोकांना त्याच्यावरती सजेशन्स मागवे लागतात, म्हणजे पेपरला दिलं जातं आणि सूचना आणि आक्षेप त्याच्यावरती मागवले जातात. म्हणजे ज्यांच्यासाठी करायचं त्यांना त्याच्यामध्ये विचारलं पाहिजे. मग 30-45 दिवस असं त्याच्यामध्ये आपल्याला हरकती देण्यासाठी कालावधी दिला जातो. मग आपल्याला वाटलं की आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अशी अशी होती तर ही चुकीची होईल तर आपण त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवू शकतो, त्याच्यामध्ये आपले मतं मांडावीत. तर ह्या प्राधिकरणाला जो विशेष दर्जा दिला ह्याच्यामध्ये पण हे प्लॅनिंग पुढे होणार आहे तर त्याला आपण ह्या प्रतिसाद दिला पाहिजे, त्याचा पण प्रारूप आराखडा येईल, लोकांनी त्याच्यावरती नजर ठेवली पाहिजे की कधी प्रारूप आराखडा येतो आणि तो आपल्या खरोखर विकासाची त्याच्यामध्ये योजना साध्य होणार आहे की नाही, आपल्या शहराच्या गरजा काय हे बघून आपण त्याच्यावरती आपले प्रतिसाद मांडले पाहिजेत. त्यासाठी तज्ज्ञांनी नव्हे तर सामान्य लोकांनी सुद्धा विषय समजून घ्यायला पाहिजे, तज्ज्ञांना जरूर तर विचारलं पाहिजे आणि याच्यात लोकसहभाग नोंदवणं हे सरकारला अपेक्षित आहे. याच्या पुढे हा जो आराखडा तयार केला जातो त्याच्या अंमलबजावणीची कारवाई सुरू होईल. आता इथं सुद्धा प्राधिकरणाला जो विशेष दर्जा दिलेला आहे तो त्या दर्जाचा सुद्धा प्रारूप आराखड्यानंतर जी एक अंतिम आराखडा मंजूर होईल त्या अंतिम आराखड्याची अंमलबजावणी सुरू होईल. आता बऱ्याचदा असं होतं की अंमलबजावणी रखडते बरेच वर्ष, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा लोकांनी लागलं पाहिजे. ही योजना अंतिम आराखड्यामध्ये आहे परंतु त्याची अंमलबजावणी का नाही झाली, त्याच्यात निधीचा प्रश्न आहे, हे सगळ्या गोष्टींची समजून घेऊन आपण पुढे सुद्धा त्याचा पाठपुरावा लोकांनी केला पाहिजे. म्हणून या श्रोत्यांना या निमित्ताने आपण हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपण ही चर्चा करतो आहोत. आणि त्या अंमलबजावणी पूर्ण केल्यानंतर एका विशिष्ट प्रदेशाचा एक शहर म्हणून त्याला एक रूप तयार होते काही वर्षानंतर आणि ते 20 वर्षानंतर पुन्हा त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. आता ठीक आहे, आता गेल्या 20 वर्षात काय ते झालं, आता पुढच्या 20 वर्षात काय. हा मूळ MRTP कायदा आहे, ह्या पद्धतीनेच शहराचा विकास होतो. तर ह्या टाउन प्लॅनिंगची रचना आपल्या कोल्हापूरमध्ये कशी झाली, त्याच्यासाठी विशेष नियोजनाचा दर्जा म्हणजे काय मिळालं, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला निश्चितच चर्चा करता येईल.
1: सर, आत्ताच तुम्ही सांगितलं आम्हाला की कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळालेला आहे, तर याचा नक्की अर्थ काय आहे?
0: पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की प्राधिकरण म्हणजे काय. हे कसं आहे की 2017 साली वेगवेगळ्या ठिकाणी महापालिका असतात, नगरपंचायती असतात, लोकल सेल्फ बॉडीज असतात, परंतु याच्यामध्ये एखाद्या विशेष शहराचं नियोजन जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल किंवा अशी जर शक्यता दडली असेल की ते शहर मोठं होईल, तिथले जे रिसोर्सेस आहेत ते बघता तिथं शहर मोठं होऊ शकतं, तर त्यासाठी फक्त महापालिका नगरपंचायती या लोकल बॉडीजवरती ह्या गोष्टी ठरवणं शासनाच्या दृष्टीनं कमी पडतं. म्हणून मग शासन काय करतं की याच्यासाठी विशेष प्राधिकरणाची नियोजन करतं. मग तसं एक 2017 साली 10 वर्षांपूर्वी कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण याची 16 ऑगस्ट 2017 कोल्हापूरसाठी स्थापना झाली. म्हणजे कोल्हापूरच्या महापालिकेच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्या काही गावांच्या नियोजनबद्ध विकास करता यावा म्हणून प्राधिकरणाची प्रत्यक्ष स्थापना झाली. पण प्रत्यक्षात काय झालं की तिथं प्राधिकरणाच्याकडे जे रिसोर्स उपलब्ध होता म्हणजे मनुष्यबळ आणि त्याच्यासाठी लागणारा फायनान्स, तर त्यासाठी एक वेगळी रचना काही नव्हती. म्हणजे काय की त्या गावाची समजा आता घरं बांधायची आहेत तर घरं बांधण्याचे जे अधिकृत अधिकारी आहेत हे प्राधिकरण झालं, जे महापालिका हद्दीच्या बाहेरची त्यांच्यासाठीची घरं बांधण्याची जे परमिशन्स आहेत त्या प्राधिकरणाकडे आहेत. तर त्या प्राधिकरणाकडे जर परमिशन मागताना त्यांच्याकडे काही आपण कर भरतो, काही डिपॉझिट भरतो, त्या सगळ्याचा रिसोर्स मधूनच ते सगळं होत होतं. पण प्रत्यक्ष ही जी रक्कम येत होती तो निधी फार कमी पडत होता. त्यामुळे तसं काही हे प्राधिकरणाची जी संकल्पना आहे ती शहर विकास करण्यासाठी फार मोठं काही योगदान देऊ शकली नाही. म्हणून त्यासाठी काय करावं लागलं, आपल्याला विशेष दर्जा जो आता प्राप्त झाला या प्राधिकरणाला तो घेणं गरजेचं होतं. याचं कारण असं की याच्यामध्ये दोन भाग महत्वाचे आहेत, केंद्र आणि राज्याकडून याला निधी प्राप्त झाला आहे. आता जे तो मूळ प्रश्नाकडे येऊया की आतापर्यंत जे प्राधिकरण होतं त्याच्यामध्ये निधीचा अभाव होता, तर याच्यासाठी राज्यातून आणि केंद्रातून निधी येण्याची सोय

0: निर्माण झाली, हा सगळ्यात महत्वाचा भाग झाला. दुसरा भाग, निधी नुसता मिळून उपयोग नाही, निर्णय घेण्याची पण क्षमता पाहिजे. तर निर्णयाचं स्वायत्त पद्धतीनं प्राधिकरणाला आपले निर्णय, आपल्या जी गावं त्या प्राधिकरणामध्ये समाविष्ट झाले. आता कोणती गावं याच्यामध्ये आली, तर करवीर तालुक्यामधली 37 गावं आणि हातकणंगले तालुक्यातील 5 गावं, अशी एकूण 42 गावांचं याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे या 42 गावांच्या माध्यमातून लोकल शहर म्हणून आणि आजूबाजूचा विकास झाला, तर तो असा एकूण मोठं, जसं पुणे महापालिका हद्दीत किती विकास झाला याच्यावरती पुण्याचा विकास पण काउंट करू शकत नाही, जसंच मुंबईचं पण आहे, तसं तो आजूबाजूला जसं पसरतं शहर, तसं तिथं देखील विकासाच्या संधी निर्माण होणं गरजेचं असतं. त्यासाठी पायाभूत सुविधा तिथं पाहिजेत, रस्ते पाहिजेत, नंतर तिथं ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे, आणि यासाठीचं एक नियोजन करावं लागतं. ते नियोजन करण्यासाठीची ही विकासाची संधी चांगली ही यानिमित्तानं झाली. आणि स्वायत्तता जी मिळाली त्याच्यामध्ये त्यांना स्वतःचं नियोजन स्वतः करण्यासाठीचे अधिकार प्राप्त झाले, हे या विशेष दर्जाचं महत्व आहे. हे यानिमित्तानं इथं सांगावंसं वाटतं.
1: सर, कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालं हे आमच्या लक्षात आलंय, पण या सगळ्या कामकाजाचे टप्पे कोणते असतील?
0: सगळ्यात पहिल्यांदा ह्या नियोजनाचं जे काम करणारी जी समिती असेल त्याच्या स्टाफची नेमणूक होईल. पहिल्यांदा विशेष दर्जा मिळाल्यानंतर त्याची कार्यपद्धती बदलेल आणि पहिल्यांदा काम काय केलं जाईल, तर सॅटेलाइटच्या माध्यमातून डिजिटल सर्वे ह्या 42 गावांचं केलं जाईल. दुसरा टप्पा आहे तो, त्याचा सुद्धा नवीन या विशेष दर्जाच्या अंतर्गत प्रारूप विकास आराखडा त्यांना तयार करावा लागेल. जसे आपण आताच बोललो की प्रारूप विकास आराखडा म्हणजे पहिल्यांदा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन या 42 गावांच्यासाठीचा म्हणून तो आपल्या बाकीच्या गावांशी म्हणजे बाकीचे जिल्हे सातारा सांगली त्यांच्याशी जोड कशी त्याची होईल या दृष्टिकोनातून, नंतर महापालिका हद्दीमधला विकास आणि हे मधली गावं या सगळ्याची गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी एक प्रारूप विकास आराखडा त्यांना तयार करावा लागेल आपल्या प्राधिकरणाला. आणि ते प्राधिकरण काय करेल की हा विकास आराखडा तयार करेल, त्याच्यानंतर पब्लिश केला जाईल आणि लोकांची त्याच्यावरती हरकती किंवा सूचना मागवल्या जातील. मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकसहभागाने आपण त्या सूचना द्यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आधी आपल्याला आपल्या विकासाची व्याख्या करावी लागेल की आपलं कोल्हापूर विकसित व्हायला पाहिजे. आपण बऱ्याचदा म्हणतो अरे इकडून फ्लायओव्हर करायला पाहिजे होतं, लवकर आपण इथं पोहोचलो असतो, हा नदीचा मार्ग वळवला असतं तर सोपं झालं असतं. तर ह्या ज्या विकासाच्या गोष्टी आहेत त्या विकासाच्या गोष्टी लक्षात घेऊन तो प्रारूप आराखड्यामध्ये जे काही सूचना दिल्या जातील त्या सूचनांची नियोजन मंडळाकडून अंमलबजावणी देखील करण्यासाठी पुढची प्रक्रिया सुरू होईल. आणि मग साधारणपणे हे डिजिटल सर्व्हे नंतर नियोजन मंडळ तयार होईल, या सगळ्या प्रक्रियेसाठी साधारणपणे एक दीड वर्षाचा कालावधी जाईल आणि पुढच्या 15-20 वर्षांचा कालावधी साधारणपणे त्याचं रूप दिसायला 1.5-2 वर्षानंतर हळूहळू त्याची अंमलबजावणी जशी सुरू होईल तशी त्या पद्धतीनं त्याची रूपरेषा दिसायला लागेल आणि 10-15 वर्षामध्ये चांगलं विकास त्याच्यामध्ये तयार होईल असं एक आपण आशा करू शकतो.
1: सर, हे सगळं करण्यामागे सरकारची भूमिका काय होती
0: हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण मुंबई सारखी जी मोठी शहर आहेत, इव्हन पुण्यामध्ये जरी आपण गेलो मुंबईमध्ये गेलो तर खूप सॅच्युरेशन आपल्याला दिसतं, सोयी सुविधा अत्यंत तोकड्या पडतायत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, नंतर टू ओव्हरब्रिज केले काही केलं तरी पण ते व्यवस्था नीट पुरेशा पडत नाहीये. त्यामुळे बरेचसं आता असं लक्षात आलंय की ही शहर आता एकूण विकासामध्ये काही योगदान करण्यासाठी फार काही पूरक ठरणार नाहीये. त्याच्यासाठी काय होईल की इतर शहरांच्याकडे आता बघितलं पाहिजे, म्हणजे लोकही वळत आहेत तिकडे की बाबा आपल्याला जशी मुंबईमध्येच एकट्याकडे कॉन्सन्ट्रेशन होतं ते पुण्याकडे गेलं, तसं आता इतर शहरांच्याकडे पण बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याकडे कसं की कोल्हापूरचे हे पोटेन्शियली डेव्हलप होणारी सिटी आहे, कारण त्याला वेगवेगळ्या नैसर्गिक स्रोतांचं नद्या आहेत, आपल्याकडे चांगले डोंगर आहेत, आजूबाजूची दळणवळणाची साधनं होण्यासाठी आपल्याकडे रस्ते आता तयार झालेत. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलं आणि कर्नाटक आणि इकडचा जर भाग जवळचा लक्षात घेतला आणि MIDC डेव्हलप झालेले आहे, या दृष्टिकोनातून ही जी डेव्हलपमेंट आहे ती लक्षात घेतली आणि पर कॅपिटा इन्कम कोल्हापूरचं जास्त आहे. तर हे जर लवकर विकास याचा केला नाही तर एकूण राज्याचं जे आपला फंड आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरची पोटेन्शियल जे आहे कॉन्ट्रीब्युट करण्याचं ती करण्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी हद्दवाढ हा एक भाग करता येऊ शकत होता, परंतु आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये गेले काही वर्ष आपण पाहतो आहोत की त्याला हद्दीवाढीला काही अंशी विरोध होतोय. मग त्याच्यातून ही कोंडी जर फोडायची असेल, या छोट्या छोट्या सिटीजवरती भर देऊन त्याच्यामध्ये नियोजन जर त्याला काही असे काही योजना केल्या प्राधिकरण देणं, त्याला विशेष दर्जा प्राप्त करून देणं, तर ह्याच्यामधून ही सरकारची भूमिका होती की सगळा ताण हा मोठ्या फक्त पुणे मुंबईवरती नको, तर लोक काही इकडे येऊ शकतील. या दृष्टिकोनातून विचार करून ही सरकारची त्याच्यामध्ये भूमिका आहे असं म्हणावं लागेल.
1: सर, आत्ताच तुम्ही बोलताना हद्दवाढीच्या समस्येचा उल्लेख केला,

0: तर ही हद्दवाढ समस्या म्हणजे नेमकं काय होतंय?
1: की महापालिकेची हद्द आहे, तर महापालिका काय करते, महापालिकेच्या हद्दीतील लोकांच्याकडून टॅक्स गोळा करतं, घरफळा, पाणीपट्टी, आणि ते टॅक्स गोळा केल्यानंतर त्यांच्यासाठीच तो वापरला जातो, म्हणजे त्यांच्या अपेक्षित आहे. परंतु होतं काय की हे जो टॅक्स पेअर आहे आणि त्याचा लाभार्थी ह्याच्यामध्ये थोडी तफावत येते. का? तर इथला जो टॅक्स भरणारा माणूस आहे तो तर त्याचा लाभार्थी आहेच, परंतु जो टॅक्स न भरणारा जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ आजूबाजूच्या गावात जो राहतो, तो सुद्धा इथं येऊन व्यवसाय करतो, इथं येऊन शिक्षण घेतो, इथे येऊन काही योगदान करतो, तर यातले जे पायाभूत सोयी सुविधा आहेत त्याचे लाभ तो घेतो, परंतु त्याचा जो टॅक्स आहे, त्याचं घर आहे ग्रामीण भागामध्ये, तर तो पाणीपट्टी देतोय काही थोडक्या प्रमाणामध्ये, तो इथल्या प्रमाणात टॅक्स भरत नाही. त्यामुळे काय होतं की शहर वाढवायचं कसं हे महापालिकेसमोरची एक मोठी समस्या आहे, कुठल्याही महापालिकेची. त्यामुळे महापालिकेच्याकडे एक मोठा प्रस्ताव काय असतो, म्हणजे प्लॅन काय करावा लागतो की हद्दवाढ करायची, म्हणजे जे लाभार्थी तिथले आहेत त्यांच्यावरती पण तो टॅक्स बसवायचा, त्याला त्यांना सोयी पण द्यायच्या. आता प्रश्न थोडासा कसा होतो, सामाजिक प्रश्न काय येतो याच्यामध्ये, की ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून बघूया, आजूबाजूची जी गावं आहेत शहरालगतची याच्यामध्ये ग्रामपंचायती आहेत, तर ग्रामपंचायतीच्या भागामध्ये आता तिथं ग्रामपंचायतीचे अधिकार चालतात, तिथं जो फंड आहे तो ग्रामपंचायतीतून येणारा टॅक्स गोळा होतो, आणि त्यामुळे त्यांची स्वायत्त संस्था आहे ती, एक लोकल बॉडी म्हणून स्वायत्त आहे ती. जेव्हा ही हद्दवाढ होईल, समजा एखाद्या ठिकाणी हद्दवाढ झाली, तर त्यांची स्वायत्तता गेली, ग्रामपंचायत बरखास्त होणार, त्यामुळे त्यांच्या तिथे ती आता जशी ई वॉर्ड आहे, बी वॉर्ड आहे, तसं तिथे एफ वॉर्ड होणार, म्हणजे हे जे पुढचे जे वॉर्ड होतील तसे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आधीच येणार, त्यामुळे ग्रामपंचायतीचे स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता पण जाईल, निधी गोळा करून काही करण्याची त्यांचे सगळाच भाग त्यांचा संपुष्टात येईल, आणि हे सगळं कोणाच्या अखत्यारीत जाणार, शहराच्या अखत्यारीत जाणार. साहजिकपणे तिथलं जे स्थानिक लोकांचं जे तिथलं जे वर्चस्व आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल, ते थोडंसं कमी होईल का काय, अशी तिथल्या लोकांना भीती वाटते. त्यामुळे ते कुठल्याही ठिकाणी जेव्हा हद्दवाढीचे प्रश्न येतात त्यावेळेला त्यांची स्वायत्तता जाऊ नये यासाठी तिथले जो समाज आहे, तिथले जे काही लोक आहेत, ते त्याला विरोध करण्याच्या भूमिकेमध्ये असणारच आणि साहजिक असतात. आणि त्यांचं म्हणणं काय, आमचा विकास आम्ही ठरवण्याचा जो भाग आहे त्याच्यावरती थोडीशी गदा येते का काय, त्यामुळे आमचा विकास आम्हाला ठरवू द्या, हा भाग असतो. महापालिकेचा दुसऱ्या बाजूला प्रश्न असतो की मग विकास करायचा कसा, पसरणारी लोकसंख्या तरी येते मोठ्या मोठ्या संख्येनं, आता ते शहर सामावून घेऊ शकत नाहीये, तर त्यांना इकडं तिकडं करायचं झालं तर त्यांना पसरवण्यासाठी म्हणून शहराची हद्द पसरवली पाहिजे, आणि तिथून मग त्यांचा टॅक्स घेऊन आपण ते करू. योग्य काय अयोग्य काय हे ज्या त्या ठिकाणी ठरतं, सामान्य जनता केंद्रस्थानी ठेवून हा शहर विकास म्हणजे काय आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून काय तरतुदी आहेत, एवढं आपण त्याच्याकडे पाहतो.
0: सर, कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळालेला आहे, तर याचा हद्दवाढीवर कसा परिणाम होईल?
1: खरं तर कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न हा खूप जुना प्रश्न आहे, कारण ह्याच्या आधी 1971 पासून आपल्याकडे हद्दवाढ झालेली नाही, म्हणजे शहर एका विशिष्ट मर्यादेतच गुंतून पडलंय, तिथलाच रेव्हेन्यू घ्यायचा, तिथंच खर्च करायचा. आणि पॉप्युलेशन जर 1971 सेन्सस बघितला, लोकसंख्या त्यावेळेची आणि 2026 प्रचंड प्रमाणात कोल्हापूरच्या सिटीमध्ये डेव्हलप झालेली, परंतु त्याच्या निधी मात्र वाढत नाही त्या प्रमाणामध्ये, त्यामुळे याचं कोंडी फुटावी म्हणून हद्दवाढ करण्यासाठीचा एक भाग होता. आता ग्रामीण भागाचा विकास हा आता काय झाला की विशेष नियोजनाचा दर्जा दिल्यामुळे महानगरपालिकेवरती अवलंबून राहिला नाही, ग्रामीण विकास हा थेट सरकारचा निधी जेव्हा येईल, सरकारचा निधी डायरेक्ट येतोय, तर त्यामुळे महापालिकेने त्याच्यात काही इन्व्हेस्ट करावा आणि त्यातून काही टॅक्स घ्यावा हा प्रश्नच येणार नाही. आणि दोन्हीचे कसं आहे की दोन्हीमध्ये राज्य सरकारच निर्णय घेतोय. आता विशेष दर्जा हा सुद्धा आता राज्य सरकारनंच नुकताच दिलाय, 12 मे 2026 म्हणजे अगदीच काही दिवसांपूर्वी विशेष दर्जा कोल्हापूर प्राधिकरणाला मिळाला, आणि त्याच्यातून आपण ह्या 42 गावांच्या माध्यमातून, त्यांच्या विकासाच्या माध्यमातून शहराचं स्वप्न पूर्ण होईल अशा पद्धतीचं स्वप्न बघतो आहोत. परंतु या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचा निधी काही वाढणार नाही, तर विकासाची थेट आता सरकारकडून निधी येत असल्यामुळे महापालिकेवरती अवलंबून असण्याची जी होती ती गोष्ट बाजूला पडली.
0: बरोबर.
1: आणि राज्य सरकारनं आताच हा निर्णय घेतलेला असल्यामुळे असं होण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकार कुठलाही योग्य निर्णय घेऊ शकतं, परंतु असं वाटतं की विशेष नियोजनाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे हद्दवाढीचा प्रश्न राज्य सरकारच घेणार असल्यामुळे तो थोडासा तुर्तास तरी हद्दवाढ होईल असं वाटत नाही, हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि थोडासा भाग त्याच्यातला फरकाचं पण लक्षात घेतलं पाहिजे की प्लॅनिंग अथॉरिटीकडून जो प्राधिकरणाचा भाग येईल त्याची अंमलबजावणी

0: अंमलबजावणी आणि काही विशिष्ट मर्यादेमध्ये होत असते, परंतु ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमार्फतच सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. ज्या सोयीसुविधा पुरवायचं जो काम असणार आहे ते करावं लागणार आहे. ते जेव्हा कमी पडेल तेव्हा कदाचित हद्दवाढीचा निर्णय सुद्धा काही दिवसानंतर आपल्याला घ्यावा लागेल अशी सुद्धा गरज पडू शकते.
1: सर, कोल्हापूर प्राधिकरणाला जो विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला आहे त्याच्यामुळे एकूण जे काही उद्योग आहेत किंवा कोल्हापूरच्या विकासासाठी याचा कसा फायदा होतोय?
0: निश्चितच याचा फायदा झालेला आहे या निर्णयाचा, त्यामुळे सगळ्या कोल्हापूरच्या जनतेनं त्याचं स्वागतच करायला पाहिजे. त्याचे अंतर्गत काही गोष्टींचे हितसंबंधांचं मग अशी म्हटलं तसं ग्रामीण विरुद्ध शहरी हा जो हितसंबंध आहे तो तात्पुरता बाजूला ठेवून एक गोष्ट सगळ्यांनी पाहिली पाहिजे की सरकारचा निधी म्हणजे महापालिकेचा लोकल मॅनेजमेंट सोडून सरकारचा निधी येतोय तर तो कोल्हापूरलाच मिळणार आहे ना शेवटी. तर एकूण शहर म्हणून उद्योगासाठीची एक भूमी तयार झाली, एकूण इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची जर शक्यता निर्माण झाली. इथं आयटी सेक्टरसाठी वेगळं काही करता येण्याजोग्या गोष्टी आहेत, इंडस्ट्रीसाठी वेगळा झोन करून त्याच्यासाठी काही करता येण्याजोगा आहे की जे आता ग्रामीण भाग असल्यामुळे तिथे करता येत नाही. तर लाभार्थी हा एकूण कोल्हापूर शहर असणारच आहे. आणि समजा आयटी सेक्टर आयटी पार्क समजा इथं आला विशेष नियोजनाच्या याच्यामध्ये एक सेक्टर जर दिला गेला तर त्याचा लाभार्थी शहरातला भाग माणूस असणारच आहे. त्यामुळे एकूण उद्योगाच्या दृष्टीनं बघितलं तर आपल्या दृष्टिकोनातून कोल्हापूरचे नागरिक म्हणून जर म्हटलं तर हा जो याच्यासाठी जी निधीची उपलब्धता नसल्यामुळे आपलाच विकास थांबला होता तो ह्या निमित्ताने आता विकासची काहीतरी दिशा मिळाली आहे, तर त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे सकारात्मकरित्या बघूया
1: की याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या जीवनावर
0: पॉझिटिव्हली होईल नक्कीच.
1: तर श्रोते हो, आजच्या या मुलाखतीतून आजच्या या चर्चेतून असं स्पष्ट होतंय की कोल्हापूरच्या विकासाचा प्रश्न हा फक्त हद्दवाढीचा किंवा मग नियोजनाच्या अधिकारांचा नाहीये तर तो सामान्य नागरिकांच्या भविष्यासोबत जोडलेला आहे. आणि हा कसा जोडलेला आहे हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. विकास करताना स्थानिक लोकांचा विश्वास, पारदर्शकता आणि दीर्घकालीन नियोजन यांना तितकंच महत्व द्यावं लागणार आहे हे आपल्या लक्षात आलंय. आणि ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला दिली आहे ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे सरांनी. सर, आज तुम्ही इथे आलात आणि ही महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचा मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला याविषयीची माहिती ऐकली आणि ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. श्रोते हो, नगरविकास आणि कायदे याअंतर्गत आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे पुढच्या रविवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
2: झाली सोय.
8: कशाची?
2: बँकेच्या फीची.
8: बघू, 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते,
8: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
9: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला, लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
9: मग योग्य नंबर?
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
9: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
3: RBI म्हणते,
8: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
10: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक ऐकतो. नको काय म्हणतेस?
11: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
10: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्ट.
11: मग चालतंय की?
12: माधव मिशन, डेबल क्लब, तळमजला.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर. 10 वाजलेले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना लझीना तुरुपचा नमस्कार आणि कार्यक्रमात आपलं स्वागत. पहिल्या गाण्यासाठी आवड कळवली आहे श्री समर्थ रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डी येथून नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई अनिता उज्ज्वल वैष्णवी, साक्षी वैभव, साईनाथ योगेंद्र घुगरे. वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी, माई, करिश्मा, अंकिता, अनिकेत, मास्टर चव्हाण, जॉली चव्हाण, शौर्या कांबळे. कल्याण येथून डॉक्टर सूरज सर्वे, नमिता प्रकाश सुर्वे. सखी सहेली ग्रुपचे श्रोते आहेत बीड येथून संगीता घटे, ज्योती मनूत, सोनी पुजारी, रेखा कांबळे, गीतांजली करवा, पुष्पा अग्रवाल, जयश्री मेत्रे, सविता इंगळे, मंजुश्री परदेसी, रेणुका शेळके. परभणी इथून आहेत ज्योती, किरण, श्रुती, श्रद्धा घटे, दुर्गा, साक्षी इंगळे, मनीषा गोरे. राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयश, संस्कृती, शिवशंभो, शिवज्ञ, अपर्णा, प्रशांत, प्रवीण, शिया, पिया, सोनम, राज पेंटर तेरवाड येथून, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, सुभाष म्हणचे, शिरढोणचे श्रोते. म्हैसवाडी येथून आहेत शत्रुघ्न धाडे, वाल्मिक, निनाजी, स्वप्निल, अजय खिरोडकर आणि मित्रपरिवार. जय महाराष्ट्र रेडिओ श्रोता संघ बीड येथून नंदकिशोर घटे, बालप्रसाद कर्वा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे, दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे हे श्रोते आहेत परभणीचे. या सर्वांना ऐकायचंय सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लावणी रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी. ग. दि. माडगुळकर यांची ही रचना आहे.

ढंग वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग हर घडी लनकरा नवा हर घडी लनकरा नवा डोळा होता

म्हणतात लुंगी मिरची, मला म्हणतात लुंगी मिरची, मला म्हणतात

आपली आवड हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. भामटा या चित्रपटातलं गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आवाज. यासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओमकार उदय माने, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, आयशा रमजान डफेदार, पेठ वडगाव इथून सानिका कोमल अक्षय पाटील, शीला स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगावचे श्रोते, तेलंगणा येथून शेख अल्ला बक्ष, बेगम रबिया शेख, रहीम मुन्ना वहाब, जहां बेगम, इकबाल शेख आणि परिवार, संगीता काशीनाथ, रेशमा अंकुश, विराज अर्जुन, चेतना वनिता भिकाजी गायकवाड हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वरणगे येथून. ग्राम अंबलेश्वरचे श्रोते डोमन ठाकूर, सुमन मिथलेश तारणी, सूरज ज्योती, रेयांश ठाकूर आणि परिवार. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत भामटा चित्रपटातलं.

आपली आवड या कार्यक्रमात आता वसंत मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे. यासाठी आवड कळवली आहे समतानगर काष्टी येथून लक्ष्मण जगताप, वैजंता, श्रेया शिंदे, निलेश जगताप. ढवळगाव तालुका श्रीगोंदा येथून दादाभाऊ तांबे, एस बी सासने, विलास सावंत, राजेंद्र साळोखे, राज महिंद्रकर, दिलीप पोद्दार, अरुण डचळे, तानाजी चौगले, संजय जाधव, अमोल जाधव हे श्रोते आहेत शिवाजी पेठ कोल्हापूरचे. मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा येथून गोकुळा, पांडुरंग पवार, सुनील सीमा, समाधान पवार, तेजस्विनी, जयवंत नरके, अलका अशोक माने, सुजाता सुरेश यादव, साहिल अभिनव सुरेश यादव, लीलाबाई पवार, गुंडा महादेव पवार. वडनेर गंगाई येथून नंदकुमार इंगळे, अर्चना प्रगती, तन्मय इंगळे आणि परिवार. राजपूतपुरा नांदगाव इथून

मोहन कुमार सूर्यवंशी, माधवी रघुवंशी, विनायक चांदे, तात्या ठाकूर आणि प्रिन्स राधे या सर्वांना ऐकायचं आहे सवाल माझा ऐका या चित्रपटातलं हे गाणं.

आपली आवड या कार्यक्रमातल्या या गाण्यासाठी आवड कळवली आहे. विद्यानगर कवठे महाकाळ येथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी SP म्हैसाळकर. आढळगाव तालुका श्रीगोंदा येथून अनिल शिंदे राजश्री अभि गौरी शिंदे. गांधी चौक बाडमेर राजस्थान येथून आहेत बबलेश पवार डैनी मास्टर मनीष. एक रिश्ता रेडिओ श्रोता संघ अभई तालुका सिल्लोड औरंगाबाद येथून अनिल कुमार घोडके वैशाली प्राजक्ता वैष्णवी गायत्री यज्ञेश आणि परिवार. मौजे गोवर्धन तालुका रिसोडवरून आहेत रवींद्र पवार मीना श्रीकांत एकनाथ काळे वसारीवाले आणि मित्र परिवार. नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांची रचना, स्वर आशा भोसले यांचा, संगीतकार आहेत अनिल अरुण.

तुमची वळख धरीन वय तुमची भी वळख धरीन तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन।

आपली आवड या कार्यक्रमात आता शेवटी आमच्या या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गाणं. हे श्रोते आहेत सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मंगला पवार, वंदना आवळेकर, एकनाथ कुंभार, रघुनाथ गाडेकर, भैरू चव्हाण, अमित

संगीतकार रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मंगला पवार, वंदना आवळेकर, एकनाथ कुंभार, रघुनाथ गाडेकर, भैरू चव्हाण, अमित लोंढे, सहदेव आणि जयदेव चौगुले, तमनाकवाडा तालुका कागल येथून, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरीचे श्रोते, संपत्ती खेमलापुरे राणी, अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ येथून, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील सोन्याची शिरोलीचे हे श्रोते, बाजीराव ढेरे शाहूनगर परिते, दीपक तोडकर, सोनाली, रणजित बारुड बारळवाडी तालुका राधानगरीचे श्रोते, आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे येथून, नटरंग या चित्रपटातलं गाणं बेला शेंडे आणि अजय अतुल त्याचबरोबर सहकाऱ्यांनी गायलंय, गुरु ठाकूर यांचं गाणं

नटरंग या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम समाप्त होतोय. लझीनाला निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार.

0: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात लोकसंगीताचा कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

लोकसंगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. यामध्ये सुरुवातीला मालन लोकुरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना.

श्रोते हो थोडंसं इकडे लक्ष द्या. हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा. मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आणि आपले शेतीविषयक प्रश्न आणि शंका जरूर विचारा. यावेळचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना.

ना घ्यायची काळजी. तुमच्या प्रश्नांना उत्तर देतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेवाने. तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आणि आपले प्रश्न शंका जरूर विचारा. आमचा फोन नंबर आहे 02-231-2662-2624. नंबर पुन्हा एकदा 02-231-2662-2624. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून कार्यक्रम सुरू आहे लोकसंगीताचा. आता हिरण शिराळ आणि सहकाऱ्यांचा आवाज.

सासू सासऱ्याचे जात संसारात नसावे मला. बाय बाय बाय बाय बाय ग. सासू सासऱ्याचे जात संसारात नसावे मला ग. सासू सासऱ्याचे जात

0: घरचे काम करता नसो दिराचा बाई ग घरचे काम करता नसो दिराचा डोळा बाई बाई बाई बाई बाई घरचे काम करता नसो दिराचा
1: डोळा
0: मग पाया पडून सांगते मी अग पाया

चहाड्या जाऊन नंद सांगे नवऱ्याला, चहाड्या जाऊन नंद सांगे नवऱ्याला, बाई बाई बाई, चहाड्या जाऊन नंद सांगे नवऱ्याला, चहाड्या जाऊन नंद सांगे नवऱ्याला, मन नम्रपण

जावा भावा आप्तईस्तांचा त्रास निघवेना मला. अग भाई जावा भावा आप्तईस्तांचा त्रास निघवेना मला. जावा भावा

0: पुंडलिक फरांडे आणि सहकार्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकलात.
1: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 10:55 झालेली आहेत. आता जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत.

0: श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202444 78 286 किंवा 0202444 80 135.
1: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 11 वाजलेले आहेत. आता रामचरितमानस गाण हा कार्यक्रम ऐकूया. आज याचा भाग 358 गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि भूपेंद्र सिंह. संगीत

0: रामचरितमानस गान हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज याचा 358 भाग प्रसारित करण्यात आला. गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि भूपेंद्र सिंह. संत तुलसीदास यांची ही रचना. संगीत दिलं होतं सतीश भाटिया यांनी. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. वेळ झालेली आहे फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी या कार्यक्रमाची. ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. गप्पा गाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक आहे. पाणी बचतीचे कोणते उपाय आपण करू शकतो याविषयी श्रोत्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमातून करणार आहोत. तेव्हा सुरुवात करू या आपल्या विषयाला.
2: मॅडम नमस्ते.
1: नमस्कार, बोला.
2: मी मांगूर तालुका निपाणी इथून राजू जाधव बोलतोय.
1: हा बोला.
2: आत्ता जो विषय आहे ना ते खूपच छान निवडला आहे पण तसेच 15 मेला आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा वर्धापन दिन साजरा झाला त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मी कायमचा श्रोता आहे आणि आता जो विषय आहे पाण्याची बचत सध्या उन्हाळा कडक चालू आहे त्या अनुषंगाने सध्या आपण जल है तो कल है असे नुसता म्हणतो मात प्रत्यक्षात त्याची कृती होताना दिसून येत नाही. उन्हाळ्याचे तीव्र जाणवे व्हायला लागले. सकाळी 10 नंतर आपल्याला घराबाहेर पडता येईना झाले. त्याचा उन्हाळ्याचा तीव्र झळा पोहोचत असल्यामुळं लहान बालकापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हा त्रास व्हायला. पण या काळात पाणी देखील महत्वाचे आहे आपल्याला आणि पाण्याची कमतरता आज पाणीच्या क्षेत्रात पाणी आहे त्याची किंमत कळत नाही जनतेला. पण जिथे पाणी नाही त्या पाण्याचं मोल अतिशय प्रमाणात मोजलं जातं किंवा आज अनेक ठिकाणी टँकर द्वारे असू दे किंवा विविध माध्यमातून सरकार त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असते जनतेला पाणी पोहोचवायचं. पाणी म्हणजे जेल है तो कल है असं म्हटलं जातं. पण नुसता ही कृती म्हणून चालणार नाही किंवा सरकारने त्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतोय परंतु अजूनही जनसामान्यपर्यंत पाणी पोहोचत नाही ही शोकांची का म्हणावं लागेल. मॅडम, यावर जर पाणी बचतीसाठी अनेक मोठा प्रकल्प म्हणजे नदी जोड जर प्रकल्प महाराष्ट्र सरकारने राबवला किंवा केंद्रीय जल आयोगाने राबवला तर तो गेम चेंजर होऊ शकतोय असं आम्हाला वाटतंय. येणाऱ्या आगामी काळात नदी प्रकल्प हा महत्वाचा आहे आणि सर्वांना म्हणजे समानतेने पाणी जाईल त्या त्या भागामध्ये आणि हा भाग सुजलाम सुफल व्हायला वेळ लागणार नाही. सध्या काय व्हायला लागलंय या काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पाण्याची समान वाटणी नसल्यामुळे अनेक नद्यांना पूर येऊन पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
1: हॅलो, आता सध्या काय आहे की पहिला जो हवामानाचा अंदाज आलेला आहे भारतीय हवामान खात्याचा त्याप्रमाणे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. तर मग आपण आपल्या पातळीवर वैयक्तिक पातळीवर आपण पाणी बचतीचे उपाय कसे करू शकतो?
2: पाणी बचतीचे म्हणजे आता आपण रेग्युलर नळाला पाणी जर आले तर ते नळ आपण पाणी भरून झाल्यानंतर आपण पाहिजे. तसंच काही लोक ठेवतात किंवा पाणी आपण पितोय मोठा एक ग्लास घेतोय किंवा एक तांब्यावर पाणी आपण पित असतोय त्यातलं थोडंच आपण पाणी वापरतोय आणि ते फेकून देतोय त्यामुळे पाण्याची नासाडी होते ना मॅडम. मग त्या पाण्याचा वापर आपण योग्य तऱ्हेने केला पाहिजे. छोटे छोटे एक आपण वापरामध्ये आपल्याला किती पाणी आपल्याला लागणार आहे पाणी पिण्यासाठी असू दे अगर काही खर्चासाठी असू दे आपल्याला दैनंदिन जीवनात त्या पाण्याचा वापर योग्य झाला पाहिजे. नाहीतर गैरवापर होत असेल तर पाणी किती जर तुम्हाला हे केलं उपलब्ध करून दिलं तर त्याचा उपयोग होणार नाही ना.
1: बरोबर.
2: मग त्यासाठी सर्वांनी म्हणजे एका व्यक्तीने करून चालणार नाही तर सर्वच जबाबदार व्यक्तीने किंवा

0: सगळ्या पातळीवर आपण त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला एक नियम आत्मसात करून त्याचे वास्तव हे करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे ना.
1: बरोबर.
0: दरवर्षी उन्हाळा येणार, पावसाळा येणार आणि त्याचं गांभीर्य त्या कालावधीत सरकार सांगणार म्हणा, काही स्वयंभू संस्था सांगणार म्हणा, पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे करा. परंतु आपण त्याचं काहीच मनावर जर घेतलं नाही तर ते सगळ्यांना तापदायक ठरेल ना.
1: एक जबाबदार नागरिक म्हणून आपण वैयक्तिक पातळीवर जर या गोष्टी पाणी बचतीच्या केल्या
0: चांगल्या प्रकारे
1: तर बरंच आपल्याला येणाऱ्या संकटाची तीव्रता आपण कमी करू शकतो,
0: आम्ही सामना करू शकू ना या पाण्याच्या बाबतीत.
1: आणि आता सुद्धा जे पाणी उपलब्ध आहे, आपल्याकडे जे पाणी येतं, अतिहव्यास कुठल्याही गोष्टीचा वाईटच असतो. आपल्या कुटुंबाला जेवढं पाणी लागतं आहे तेवढं आपण साठवून ठेवणं हे योग्यच आहे, पण त्यापेक्षा जास्त सगळंच पाणी आम्हाला पाहिजे. मग त्यासाठी नळाला मोटारी लावणं असो,
0: नळाला मोठ्या प्रमाणात महिलांची भांडणे होतात म्हणा, एखाद्या वेळी हात उचलेपर्यंत ही भांडणं जात असतात, मारामिटी होत असते. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे काही ठिकाणी, आणि रात्रंदिवस त्या पाण्यासाठी तिथंच थांबतात महिला सगळ्या. आणि नळाला गर्दी म्हणा होणे किंवा काही होणे, अनेक ठिकाणी पाण्याच्या मोठमोठ्या योजना राबविल्या जातात परंतु त्या मध्येच रखडल्या जातात, त्यामुळे जनतेला त्याचा फटका सहन करावा लागतोय. सर्व हे सरकारी पैशाचा प्रत्येकाने त्याचा विचार करूनच ते केलं पाहिजे ना, सर्वांना दिलं पाहिजे फायदा त्या गोष्टीचा. आणि पाणी खरोखरच पाण्याशिवाय कुठलेही एक आपलं काही करता येत नाही, उद्योगधंदे असू दे किंवा आपल्या घरगुती दैनंदिन जीवनामध्ये असतो, जे पाण्याचा एक अविभाज्य भाग आहे, पाण्याशिवाय कुठलंही काही चालू शकत नाही.
1: ठीक आहे,
0: त्यांनी सर्वांनी विचार करून त्याचा वापर चांगला केला पाहिजे.
1: तुमच्या आवडीचं गाणं पण सांगाल
0: आम्हाला. सत्यम शिवम सुंदरम मधलं सत्यश्वर आहे हे गाणं जर ऐकायचं.
1: चालेल, ठीक आहे, धन्यवाद. फोन केलात, आभारी, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो हा नमस्कार, मी मॅडम शंकरबापू मोरे निर्देहून बोलतोय.
0: हा बोला.
1: आज पाणी टंचाई बस या विषयाबद्दल बोलायचं आहे. विषय तुम्ही चांगला घेतलेला आहे. मला हे बोलायचं आहे की प्रत्येक नागरिकांनं पाणी, आता पावसाळा कमी आहे आपल्याकडे आणि पाण्याची टंचाई बऱ्याच गावांना, बऱ्याच शेतकऱ्यांना त्याची लागत आहे सगळीकडे. तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे की पाणी कसं वापरायचं हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. आणि आता कसं आहे की जर माणूस हात पाय धुवायला जर गेला तर तो चावीमध्ये हात पाय धुवताना काय करतो, हात धुवायला 2 तांबे पाणी लागतं, करतो 4 तांबे पाणी वाया घालतो. आणि हे प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे आणि पाणी काट कशाने वापरलं पाहिजे. अजून आपल्याकडे पाऊस लागलेला नाही आहे म्हणावं तसा भरपूर. त्यामध्ये आज शेतकऱ्यांना सुद्धा असं झालंय की शेतामध्ये आता आमची शेती आहे, ऊस सोपलेला आहे, काही शेतकऱ्यांचे पाणी टंचाई रिमिळ झालेलं आहे. तर हे सगळं शेतकऱ्यांनी आणि एमआयडीसी मध्ये जे आम्ही कामगार काम करतोय आणि सगळ्यांनी लक्षात आलं पाहिजे की बापून पाय धुताना किंवा हात धुताना ह्या पाण्याचा काटकसर कसा करायचा. आज काही गावामध्ये पाणी चावीला सोडतात, पंचायत मधून सोडतात, नगरपालिकेमधून सोडतात, पण पाणी टंचाई असल्यामुळे ते पाणी 2 दिवस घेत असतात. मग हे लोक काय करतात, त्यांच्यावर हे करतात म्हणजे रागाला येतात की बाबा पाणी आज सोडलं नाही असं तसं. तर त्यांना बी माहित असतं की बाबा पाणी एवढीकडे पुरवायचं म्हटल्यानंतर सगळे काटकट करून सोडावं लागतं. आणि हा विषय तो सगळ्यांना कळायला पाहिजे, शेतकऱ्यांना कळायला पाहिजे, कामगारांना कळायला पाहिजे, एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांना कळायला पाहिजे, ग्रामीण भागातल्या महिलांना कळायला पाहिजे, शहरी भागात कळायला पाहिजे. आज पाणी म्हणजे जीवन झालंय सगळ्यांचं आणि पाऊस नसल्यामुळे बरेच संकट आता इथं आलेले आहेत. काही गावांना आता टँकरमधून पाणी पुरवठा चालू आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे मॅडम. हॅलो.
0: बरोबर. हा हा. नाही, तुमचं म्हणणं महत्वाचं आहे ना की प्रत्येकाने आपापल्या परीने काटकसर केली पाहिजे पाण्याची. आणि जो काही पाऊस पडतो आहे किंवा आता वळवाचा पाऊस म्हणा, काही ठिकाणी वळवाचा पाऊस झालेला आहे, होतो आहे, काही ठिकाणी अजिबातच नाहीये असं पण आहे, काही ठिकाणी उष्मेची लाट येण्याचा पण अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तर असं जे एकूण वातावरण आहे तर त्यामध्ये काही शोषक खड्डे किंवा असं काही तयार करून आपण जो काही पाऊस पडेल त्याचं पाणी आपण मुरवू शकतो का, असा पण विचार करायला पाहिजे आपण.
1: हा बरोबर आहे. आपण खड्डे शेतामध्ये असू दे किंवा कुठे आपल्या बंगल्यासमोर कुठे असेल, तर हे पावसाचं पाणी जर आपण मुरवलं तर आपल्या शेतामध्ये हिरीमध्ये बोरवेलला पाणी भरपूर येईल असा मला सगळ्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांसाठी करावं अशी माझी इच्छा आहे.
0: बरोबर.
1: आणि तुम्ही फोन उचलल्याबद्दल धन्यवाद मॅडम. तुम्हाला
0: तुमच्या आवडीचं गाणं पण सांगा.
1: मी गाणं सांगतो बघा तुम्हाला. मला लता मंगेशकरने बोललेलं मिघारे मिघारे त्यांच्या शब्दानं पाऊस पडेल असं गाणं आहे ते. लता मंगेशकरने गायलेलं गाणं आहे ते, मिघारे मिघारे पावसाचं गाणं आहे ते, तुम्ही लावा.
0: बरं, धन्यवाद.

0: केला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीनं वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो, ऐकूया याविषयी श्रोत्यांची मतं. हॅलो,
1: नमस्ते. मी वसंतनगरहून महादेव भीमराव पारेकर बोलतो. आपला विषय आज चांगला आहे पाण्याबद्दल. पाणी हे कसं आहे, आता जीवनावश्यक वस्तू सारखं झालेलं आहे बघा. आणि पाणी ज्याला असतं माणूस व्यवस्थित वापरत नाही आणि टंचाई झाली की मग त्याची किंमत कळते माणसाला. म्हणून माणसाने ज्यावेळेस पाऊस पडतं त्यावेळेस ते पाणी जमिनीत झिरवलं पाहिजे. ते पाणी झिरलं म्हणजे विहिरींना आणि आपलं बोर ना पाण्याची म्हणजे संख्या भरपूर ते निर्माण होते. म्हणून पाऊस असताना पाणी अडवलं पाहिजे, ते झिरवलं पाहिजे. आणि घरात सुद्धा पाणी प्यायला घेतलं का नाही, म्हणजे जेवढं लागतंय तेवढंच घ्यावं. माणूस तांदाभर पाणी घेतोय आणि थोडं पिते आणि बाकीचं पाणी उष्ट झालं म्हणून फेकून देत आहे. ते एक त्याने काटकसरण करावं. आणि आंघोळ करताना पाण्याचा शॉवरचा वापर करायचा नाही, गाड्या धुणे वगैरे याच्यासाठी जे काही वेगळं पाणी असतंय ते. आणि दुसरं म्हणजे कसं, पाण्याचा जे आहे त्याचा पुनर्वापर जेवढं करता येईल तेवढं आत्ताच्या तंत्र युगाप्रमाणे त्याचा वापर करून केला तर पाण्याची भरपूर बचत होते मॅडम.
0: बरोबर.
1: हा असं आहे पाणी म्हणजे. आणि दुसरं म्हणजे पाणी स्वयंपाक करताना वगैरे जेवढं लागतंय तेवढंच. आणि भांडी धुण्यासाठी म्हणा हे म्हणा, समजा आपण आता धुणं धुलंय ते पाणी असं बाहेर नाही कुठे झाडांना बागांना असं घातलं तरी सुद्धा आपल्याला भरपूर पाण्याची आपण बचत करू शकतो. त्याच्यासाठी वेगळं असं काय करता येईल, पाणी हे वाचवलंच पाहिजे. नाहीतर मग बघा आता पेट्रोलचं कसं आणि डिझेलचं टंचाई, तसं पाण्याची बी टंचाई होऊ शकते माणसाला. पैसे दिले तरी सुद्धा पाणी मिळणार नाही जर तुम्ही पाणी नाही बचत केलं तर.
0: बरोबर.
1: आणि काय, ज्या पाण्यांना बी जेवढं लागते तेवढंच पाणी द्यायला पाहिजे. शक्यतो शेतकरी लोक ठिबक सिंचनचा वापर करतात आणि आपण घरात सुद्धा बागेत झाड लावलं तर दररोज नाही पाणी घालत, एक दोन चार दिवसाने तसं पाणी घातलं तरी सुद्धा बचत होते.
0: बरोबर.
1: जर गरज असेल तसं पाण्याचा वापर करावा नाही. आणि गाड्या वगैरे जाताना उगाच फवारा हे देण उगाच जास्त नाही, कधीतरी आपलं तेवढंच गाडी पुसून ठेवलं आणि ज्यादा जर पाण्यानं गाडी धुतली तर ती खराबच होऊ शकते ना. म्हणून सगळं थोड्या प्रमाणात जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर अतिशय बचत चांगली होते मॅडम.
0: ज्या ठिकाणी बादलीचा वापर करू शकतो त्या ठिकाणी बादलीचा वापर करायला पाहिजे.
1: बादलीचा
0: पाईपनी झाडांना पाणी घालणं किंवा पाईपनी गाड्या धुणं हे केव्हाही पाण्याचं अपव्ययच असतो तो.
1: आता मी कित्येक ठिकाणी बघतो मॅडम, काही काही माणसं त्याचा वापर करतात म्हणजे असं बारडीत पाणी घेऊन तेवढंच भिजवून असं पुसून गाडी धुण्याला मी बघितलेलं आहे मॅडम. तसं सगळ्यांनी जर वापर केला तर आपल्याला भरपूर पाणी बचत करू शकतो. आणि आंघोळ करताना सुद्धा जेवढं लागतंय तेवढंच, जेवताना स्वयंपाकाला आणि पिताना सुद्धा आपलं थोडं थोडंसंच घ्यायचं, नाहीतर रोज जरा प्यायचं आणि ते भरलेलं तांब्या फेकून देणं ते चांगलं नाही, कधीच चांगलं नाही ते.
0: बरोबर. आणि जेव्हा टंचाईची स्थिती असते तर त्यावेळेला जागा होण्यापेक्षा आधीपासूनच आपण जर बचतीचे उपाय.
1: बरोबर मॅडम, हे चांगली गोष्ट आहे. आपल्या ह्या माध्यमातून आपण सगळ्यांना मी तर सुद्धा असं हे करू शकतो की असेल तेव्हा आपण कसं बी वापरून चालणार नाही आणि त्याचा विचार केला पाहिजे. भविष्यात ही आपल्याला, आपण जसं पैसा बँकेत साठवतो तसं पाणी सुद्धा साठवण्याचं एक एक वेळ पाहिजे. का समजा आता घर बांधताना पाणी साठवण्याची कसं असतात, पूर्वी कसं शिवाजी महाराज तलावर किल्ल्यावर तलाव बांधत होते म्हणजे पाणी टंचाई होणे म्हणून, तसं आपण सुद्धा असं घर बांधताना वगैरे असं पाणी घराच्या आसपास जेवढं पाजरल तेवढं बघायला पाहिजे. सारखं सिमेंट कॉन्क्रीट पेव्हिंग ब्लॉक असं आसपास बसू नये, नाही मग आपल्याला पाणीच मिळणार नाही ना. पाणी जर जिरलं तरच आपल्याला पाणी मिळणार ना, ही सुद्धा माणसानं काळजी घेतली पाहिजे.
0: बरोबर. आणि एकूणच म्हणजे पाणी बचतीची ही सवय आपण कायमस्वरूपी लावून घेतली पाहिजे. म्हणजे
1: आणि लहान मुलांना सुद्धा आपण ते शिकवलं पाहिजे. आपण जर लहान मुलांसमोर पाण्याचा कसं बी वापर करणार ना, ते ऑटोमॅटिक आपण शिकतात. म्हणून आपण त्यांना सुद्धा आपण शिकवलं पाहिजे आणि त्यांच्यासमोर आपण सुद्धा पाणी बचतीचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ते लहान मुलं सुद्धा आपोआप शिकून जातील. नाही तर आपण बी त्यांच्यासमोर कसे पाणी वापरतो ते कसंही वापरणार ना परत. आणि मॅडम रंगपंचमीला वगैरे बघा भरपूर पाण्याचा हे करतात बघा. म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, ते पाणी घेऊन उन्हाळ्यात त्या दिवसात सुद्धा रंगपंचमीत भरपूर पाणी माणसं उडत.

गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून सुद्धा. विषय आहे हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवलेला.

0: नाश करतात तसं. ते सुद्धा करायला नाही पाहिजे कोणी.
1: बरोबर. आणि जे काही आपल्याकडे पाण्याचे स्रोत आहेत, नैसर्गिक स्रोत, ते पण आपण स्वच्छ करण्याच्या मागे लागलं पाहिजे, जेणेकरून जमिनीत जे पाणी आहे ते खेळतं राहील, स्वच्छ राहील आणि त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल.
0: विधान विहीर असेल तर त्याचा गाळ काढला पाहिजे, तलावातनं गाळ काढला पाहिजे आणि बोर बेर हे सगळे व्यवस्थित आणि जी मशिनरी ते दुरुस्त करून पाणी वापरतो चांगलंच आहे. आणि पाण्याचं त्याच्यावर जे काय आता तंत्रज्ञानानं म्हणजे पुनर्वापर, आपण आकाशवाणीवर प्रमुख असतो बघा, पाण्याचा पुनर्वापर करा कुठल्या याच्या वस्तूचा, म्हणजे जेवढं पुनर्वापर करता येईल तेवढं त्याचा प्रयत्न करून, म्हणजे स्वच्छता हे करून व्यवस्थित त्याचं हे औषध म्हणजे काय असेल ते नैसर्गिक प्रक्रिया करून वापरलं तर पाण्याची भरपूर बचत होते मॅडम.
1: आपल्याकडचं एकूणच वैयक्तिक स्तरावर आणि जे आपले पाईपलाईन वगैरे आहेत तर तिथे सुद्धा गळती असते, तर ती गळती होऊ नये.
0: हा मॅडम, हे सुद्धा मी चांगलं आता तुम्ही म्हणजे लक्षात आणून दिलं, जे काही घरात सुद्धा आपण एखादा पाण्याचा नळ सारखा गळत असतोय तर तो लगेच कोण पाण्याचं ते तंत्रज्ञ असाल त्याला बोलवून ते दुरुस्त करणं किंवा नळ बदलणं किंवा कुठं लिकेज असेल तर त्याला लगेच दुरुस्त करणं, म्हणजे हे सुद्धा ह्यानं सुद्धा बचत होते. नाहीतर काय काय ठिकाणी असं आणि काही जण माणसं कसं करतात, पाण्याला नळाला बादली लावतात आणि काहीतरी काम येते अचानकच्या वेळेला, फोन येतोय काय येतंय आणि त्या ह्याच्यात राहून जाते आणि पाणी बादली भरून वाहून जाते. तर शक्यतो पाणी बादली भरून वाहून जाणार नाही याची तर काळजी महिला वर्गाने किंवा माणसांनी सगळ्यांनी प्रत्येकाने जर काळजी घेतली तर अतिशय पाण्याची बचत होते आपल्याला, म्हणजे असं एकदम टंचाई भासणारच नाही. काळजीपूर्वक पाणी वापरलं तर भरपूर पाणी साठा होईल आपल्याला. आणि पाणी बचत करणं हेच उत्पन्न करण्यासारखंच आहे मॅडम ते.
1: बरोबर. तुमच्या आवडीचं गाणं सांगाल.
0: हा मॅडम, मला आवडीचं ते एक लोकगीत आहे बघा, पडरे पाणी आहे, त्यात कुणी गायले तर माझ्या एवढं लक्षात नाही, ते तुम्ही लावलं तर बरं होईल, चांगलं गाणं आहे ते, लोकगीत आहे बघा ते पडरे पाण्या तान भागली असं काय तर आहे बघा ते. आणि आभार आहे मॅडम, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आपण देऊन केलं आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि मी आहे तुमच्यासोबत शिल्पा.
1: हा नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
1: हा मी अडिओरेकर बोलतो.
0: हा बोला.
1: पाणी या विषया संदर्भातलं आहे ना.
0: हो.
1: पाण्याचा वापर कसा करावा.
0: नाही, कोण आपल्याकडे आता यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, तर त्या दृष्टीने आपण पाण्याची बचत आता कशी करू शकतो.
1: पहिली गोष्ट अशी, पाणी हे अत्यंत जीवसृष्टीला महत्वाचं आहे. एकूण जगामध्ये 97.5% पाणी आहे, त्यातला 2.5% वापरण्यासारखं आहे. अशा वेळी आपण काय करू शकतो, तर ते पाण्याचा वापर योग्य पद्धतीने साठवणे, त्याचा योग्य प्रकारची जपणूक करणे हे आपलं सर्वांचं महत्वाचं काम आहे. यासाठी प्रथम प्रतिशा करू शकतो की आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत, विशेषतः आपण गाडी स्वच्छ करत असताना पाईपचा न वापर करता पारडीने पाणी घेऊन आपली गाडी स्वच्छ करू शकतो, हा एक भाग. दुसरा भाग असा की आपण जर आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला येतात, त्यांनी जे पाणी वापरतात त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवलं, कारण ते नळ सोडतात आणि आपली भांडी वगैरे घासत असतात, ते त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. दुसरी गोष्ट की आपला हा उसाचा पट्टा आहे, त्यामुळे शेतकरी पाणी सोडतात, मशीन लावतात आणि पाणी सोडतात, पण रात्रभर पाणी अनावश्यकपणे वाहत जातो, ते टाळावं असं माझं एक म्हणणं आहे. हा व्यक्तिगत पातळीवरचा प्रश्न आहे. त्यानंतर सामाजिक पातळीवर जर विचार केला तर आज बऱ्याचशा नद्या आणि तलाव कोरडे झालेले आहेत. ते कोरडे झालेले असल्यामुळे त्यातला जर गाळ काढला तर मला वाटतं बरंच त्याच्यातलं जी माती किंवा जो गाळ आहे तो शेतीसाठी वापरता येईल आणि ऊन पाण्याचा जो स्तर आहे तो वाढेल, यासाठी प्रयत्न केले तर होऊ शकतं. त्याचबरोबर शासनाने त्याच्यामध्ये जर प्रयत्न केले चांगलं. याचं कारण असं की शासन म्हणतं की नवीन धरणं बांधायचे त्याला खर्च अधिक आहे, परंतु गाळ काढला तर मला वाटतं पाण्याचा स्तर वाढेल, त्यासाठी शासनाने यासाठी प्रयत्न करावे. दुसरी गोष्ट अशी की जे वेगवेगळे तलाव आहेत त्या तलावाचा वापर करण्यासाठी जर ते पाणी स्वच्छ ठेवायचं असेल तर बऱ्याचदा आपण बाटल्या पाणी पिऊन बाटल्या त्या तलावात किंवा विहिरीत फेकतो, ते फेकू नये. त्याचबरोबर आपण भावनेचा विचार करावा, परंतु गणपती किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला जो गणपती विसर्जन करायचं असेल ते न करता त्याचं दान करावं, म्हणजे पाणी गढूळ होणार नाही आणि ते पाणी अधिक वाढेल, त्याच्या ते स्वच्छ राहील आणि सर्वांना ते उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर जो आपलं निर्माल्य आहे ते पाण्यात टाकता त्या पद्धतीने बाजूला ठेवलं आणि त्याचं खत निर्मिती करू शकतो, असे अनेक उपाय करू शकतो आणि त्याच्यातून आपण पाण्याची साठवणूक जपवणूक आणि योग्य पद्धतीचा वापर करू शकतो असं माझं मत आहे.
0: आणि घरगुती वापरामध्ये सुद्धा जेव्हा आपण झाडांना वगैरे पाणी देतो तर उन्हाळ्यामध्ये झाडांना जास्त पाणी

0: पाणी लागतं. तर त्याऐवजी जर तिथे आपला जो पालापाचोळा पडलेला असतो तर तोच तिथे जर झाडांपाशी अंथरला तर एक गारवा पण राहतो, त्यामुळे झाडांना पाणी पण कमी लागतं. त्या दृष्टीने पण पाण्याची बचत आपण करू शकतो वैयक्तिक पातळीवर.
1: आता वैयक्तिक पातळीवर एक गोष्ट करू शकतो. आता मी माझ्या वरती जे गार्डन आहे, टेरेस गार्डन आहे, त्याच्यामध्ये अशा बाटल्या तयार केलेल्या आहेत आणि त्या बाटल्यांमध्ये पाणी ठेवतो आणि त्याला पिन मारून ठेवलेलं आहे, म्हणजे ते पाणी ठिबक सिंचन पद्धतीने पडतं आणि ते पाणी वायाही जात नाही. आणि आज उन्हाळ्यात जे झाडांना पाण्याची गरज असते, दिवसात एक दोनदा वापरावं लागतं, घालावं लागतं, ते वाचू शकतं आणि पाण्याची बचत होऊ शकते. आणि ही जी बाब आहे ती केवळ व्यक्तिगत स्वरूपाची नाही, ती सामाजिक स्वरूपाची पण आहे, शासकीय स्वरूपाची आहे. कारण पाण्याचा साठा कमी होत चाललेला आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी बघतो की खेडेगावं ही पाण्यापासून वंचित राहिलेली आहे, टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी पुढचं नियोजन म्हणजे जर पाझर तलाव किंवा अशा प्रकारचे पावसाळ्यासाठी पाणी साठवण्यासाठी जर तलाव केले, पाणी साठवलं तर तेही उपयोगी होऊ शकतं शेतीला आणि आपल्याला गरजेनुसार.
0: बरोबर.
1: अशा पद्धतीने आपण विविध प्रकारचे उपाय करू शकतो आणि त्याच्यातून आपण पाण्याची योग्य पद्धतीने जपणूक करू.
0: बरोबर.
1: तर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि तो जर गंभीर होऊ नये तर यासाठी आपण सर्वांनी सामूहिक रीतीने प्रयत्न केले पाहिजेत. जसं एक एक व्यक्ती काही करेल, गाव करेल ते राव करू शकणार नाही, त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जर केलं तर पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग होऊ शकेल. गाईड मध्ये एक गाणं आहे, गाईड देवानंद आणि वहिदा रहमानचं, त्याच्या पर्जन्य संदर्भात पाणी दे असं एक गाणं आहे.
0: मेघ दे पाणी दे छाया दे.
1: बरोबर आहे, तेच गाणं. धन्यवाद मॅडम,
0: फोन केलात, आभारी, धन्यवाद.

0: हॅलो, कोण?
1: हो हो बोला.
0: आता विषय भारी आहे, पाणी माणसं जपून वापरलं पाहिजे.
1: आपलं नाव सांगाल आधी.
0: सुनील शिवराम कांबळे, मुक्काम पोस्ट, इंगरूळ. पाणी माणसानं जपून वापरलं पाहिजे. पाण्यासाठी, पाणीचं जीवन आहे.
1: पाणी बचत आपण कशी करू शकतो? पाऊस कमी पडेल असा अंदाज पहिला जो आहे तो वर्तवलेला आहे, तर त्या दृष्टीने आत्ताच जे पाणी साठे आहेत आत्ताचे, तर ते आपण जपून वापरायला पाहिजेत. तर ते त्यासाठी काय उपाय करू शकतो आपण?
0: काय पाणी जपून वापरणे, पाणी शेतात व्यवस्थित धरून बाजून पाडणे, असं व्यवस्थित पाडलं पाहिजे. प्रत्येकाला काळजी घ्यायला पाहिजे.
1: बरोबर,
0: प्रत्येकाला काळजी घेऊन पाणी बचत केली पाहिजे.
1: शेतकरी, उद्योजक यांना सगळ्यांना जास्त प्रमाणात पाणी तिथे लागतं, त्यामुळं घरगुती वापरासाठी जे पाणी आहे किंवा प्रत्येकानेच, अगदी शेतकऱ्यांनी वगैरे सुद्धा किंवा उद्योजकांनी सुद्धा, आहे त्या पाण्याचा वापर काटकसरीने करायला
0: पाहिजे.
1: उपलब्ध पाणी साठे जे आहेत तर ते खराब होता कामा नयेत अशी काळजी घेतली पाहिजे. जिथं पाण्याचा वापर काटकसरीने करू शकतो आपण, म्हणजे जिथे बादलीचा वापर करू शकतो तिथे पाईपने पाणी न घालता, किंवा अंगणामध्ये पाईपनी सडा घालणं, किंवा त्याऐवजी आपण बादलीने पाणी शिंपडू शकतो जेणेकरून गारवा निर्माण होऊ शकेल. गाड्या धुणं, किंवा जेव्हा पाणी येतं घरामध्ये तर तेव्हा मोटारी सतत चालू असतात, अशा पद्धतीने जेवढं आपल्या कुटुंबाला आवश्यक आहे तेवढं पाणी आपण साठवून ठेवणं ठीक आहे, पण अनावश्यक कशासाठी ना, असा पण एक विचार आहे त्याच्यामागे. शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या बागेला जेवढं पाणी आवश्यक आहे किंवा पिकांना जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच
0: पाणी वापरलं. स्वतः मी शेतकरी स्वतः

0: पाणी पाचायला लागलं. आता पाणी पाचायला लागलं म्हणजे धरून पाणी पाचतो तिकडे. पाणी धरून पाचणे जेवढं पाहिजे तेवढंच पाणी असं चाललंय. चांगला उपक्रम लाभला. धन्यवाद.
1: तुमचं आवडीचं गाणं सांगाल.
0: गाणं सांगतो माझ्या आवडीचं दोस्ताना मधलं गाणं.
1: बर, कोणतं?
0: पणेच आहे दुश्मन आम्हाला जमाला.
1: बर, धन्यवाद.
0: थँक्यू मॅडम.

श्रोतेहो, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीच्या उपायांविषयी आपण आज बोललो. पाणी ही आपली दैनंदिन गरज आहे श्रोतेहो, त्यामुळे त्याचा काटकसरीनं वापर ही आपली कायमस्वरूपी सवय असायला हवी. वैयक्तिक

0: जागतिक पातळीवर आपण पाणी बचत करायलाच हवी. आपल्या घरातले गळके नळ, परिसरातल्या फुटलेल्या जलवाहिन्या याकडे वेळीच लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करायला हवी. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जातं किंवा आणखीन काही पाणी प्रश्न आहे, त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक किंवा पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून कार्यवाहीसाठी पाठपुरावा करायला हवा. सगळेच प्रश्न प्रशासन सरकार यांच्यावर न सोडता एक जबाबदार नागरिक म्हणून वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त पाण्याची बचत करणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन पाणी प्रश्न सोडवणं आवश्यक आहे, तिथं अधिकारी लोकप्रतिनिधी नागरिक यांच्या समन्वयानं सामंजस्यानं तो सोडवावा. श्रोते हो, पाणी बचत ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला प्रत्येकालाच सहन करावे लागणार आहेत. हा विचार गांभीर्यानं करूया आणि पाणी बचतीसाठी कृतिशील प्रयत्न सातत्यानं करूया. या नोटवर आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संवादिका शिल्पा पातकर. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी, आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं संजय कुऱ्हाडे यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, येत्या सोमवारी सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अनुजा भावे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान आजच्या प्रसारण सभेतून मी लझीना आपली रजा घेतेय. श्रोते हो, आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

0: मोठमोठे पाषाण, तटबंदी हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग एक, दोन, तीन असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलंडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. मैत्रिणीनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलंडकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केला आहे, कुठली शिखरं पादाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आता सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखरं सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गडकिल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती. आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला. म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं आणि याच्यापुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले.
0: अच्छा.
1: आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत सांभाळत आणलं.
0: पहिल्या वर्षी कितव्या वर्षी सुरू केलं?
1: मी 49 वय होतं तेव्हा.
0: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता? कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेलात,
1: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गर्मी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा मी वरवर जसं जसं उंचावर जायला लागलो तस तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागला आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओलेचिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिथे कळसुआईचं दर्शन घेतलं आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
0: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
1: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना तसतसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेनासं झालं. आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
0: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणाल की 49 वर्षे सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केलाय आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत?
1: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले आहेत. त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेले आहे, चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तरवाहिनी.
0: बरं.
1: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
0: जेव्हा आपण असं वेगळं वाटेने म्हणतो जातो म्हणजे एक ट्रीप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रीप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते, काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
1: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल

0: वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते, पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं.
1: बरोबर.
0: दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत. कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.
1: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
0: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य, निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो आपण.
1: बरोबर.
0: आपण छान छान कपडे नेतो, छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा. पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भाग घातनं जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट. आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
1: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
0: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा यदि अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49व्या वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तसतसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर. जेव्हा गडकिल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेक साठी जाता, तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
0: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसूबाई.
1: त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
0: नाही.
1: काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
0: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही. विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
1: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली, आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
0: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी.
1: पावनभूमी
0: नक्कीच. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत, त्या टाक्यांमध्ये गोडं पाणी आहे आणि बाराही महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
1: अच्छा. किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलं.
0: हा, त्या काळातल्या लोकांनी नक्कीच.
1: आता तुम्ही म्हणालात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला, यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
0: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त माझ्या, मला जी आता आयक्यू माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते, सांगत असते, तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गडकिल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
1: बरोबर.
0: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपसूक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते,

0: आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याची ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे. आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
1: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
0: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्या बरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल त्याला फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच.
0: अर्थातच आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक माझ्या मिस्टरांना फारशी आवड नाहीये पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात.
1: बरोबर.
0: ट्रेक करताना आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंगसाठी लिडिंग पण करतो.
1: अरे वा,
0: वेळ मिळेल तेव्हा करतो पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून देतात.
1: नक्कीच, कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
0: अर्थातच
1: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहे, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
0: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
1: कसोटी तिथे असते.
0: कसोटी पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री ते थकलेले होते ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते. आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वरनं नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता थोडासा, की मी 10000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10000 पायऱ्या मी उतरते. थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरूंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झाला माझं.
1: लोकांसाठी हे रोजचं आहे.
0: हा, त्यांचं रोजचंच आहे हे. म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरंय. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापदं सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत. अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी त्यांचा वावर आहे. थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं. फक्त ग्रुपिंगने चालायचं कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण

0: परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत, त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं.
1: आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतो यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडेवस्ती असे आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं काय सांगाल त्याबद्दल?
0: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो, खूप आनंदी असतात, हे छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं, साधं पिठलं भाकरी खूप छान, त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली, तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
1: खरंय, तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे, तर नेमकं काय सांगाल?
0: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आत्ता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे, कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आत्ता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
1: बरोबर.
0: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
1: अच्छा.
0: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी, तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
1: अच्छा.
0: उपक्रम मला राबवायला सांगितले त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहेत, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
0: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
0: ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारच्या साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचं नाही. ते एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
1: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
0: महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
1: बरोबर.
0: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण

0: स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
1: बरोबर.
0: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर.
0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
1: बरोबर.
0: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्या

0: सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर.
0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा. एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
1: बरोबर.
0: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
0: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले, त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं, किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं. आणि चिखल सगळीकडे, उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूजवर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. मैत्रिणींनो, अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रान मेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्गसुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
2: अगे आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
1: बर.
2: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गुळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं.

0: आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
1: बरोबर.
0: म्हणजे
1: कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
0: कला आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगली कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
1: अच्छा. म्हणजे त्याचा गर आपल्याला
0: सगळा गर आपल्याला मिळतो आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गुळ घालायचा.
1: अच्छा.
0: हा, गुळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत.
0: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
1: अगदी. जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
0: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
1: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
0: उन्हात ठेवलं तर 7-8 दिवसात ते होतं,
1: होऊन जात.
0: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
1: वा वा, छान. उल्काताई एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
0: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.
1: बरोबर.
0: जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
1: ठरलेला मेनू,
0: असा तो ठरलेला मेनू असायचा.
1: अगदी अगदी.
0: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार होतं.
1: मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रान मेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तस तसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उल्काताई दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
0: आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी.
1: चालेल ना, अगदी.
0: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
1: चालेल.
0: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
1: बर.
0: भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
1: अच्छा.
0: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
1: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ येते
0: त्याला काजूचं बोंड म्हणतात.
1: बोंड असं म्हणतात.
0: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
1: अच्छा. सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
0: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
1: बरं.
0: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते. मीठ लागणार आहे.
1: अच्छा.
0: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
1: जिरं,
0: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम
1: वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे ना.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खरं तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही. किती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही सांगा आता कृती.
0: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची.
1: बरोबर.
0: दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
1: अच्छा.
0: हा, वाफवून
1: रेग्युलर कुकरला लावायचं.
0: अगदी. किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात. अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या फोडी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं. म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची.

0: असं सगळं साखर घालायची.
1: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं?
0: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
1: बर.
0: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची थोडीशी घुसळायची दह्यात आणि ती त्या भरित्याला लावायची.
1: मोहरी नाकात
0: नाकात गेली पाहिजे
1: प्रकार.
0: अगदी जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
1: अच्छा.
0: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही मिरची मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कढीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
1: झाली
0: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
1: मी आता अगदी म्हणणारच होते, खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्यात तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
0: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे.
1: हो.
0: प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
1: नक्की.
0: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगभग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला, आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपण करतो. असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास असंही
1: म्हणतात. बरोबर आहे.
0: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
1: अरे वा छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
0: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस अगदी साहित्य मोजकच आहे.
1: बरोबर. पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल नाही?
0: हा. आता समजा 1/2 किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
1: अच्छा.
0: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
1: बरोबर.
0: हा. आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
1: थोडं नाजूक काम आहे.
0: नाजूक काम, नाजूक हाताने करायचं आणि जरा संयमानं करायचं.
1: अगदी अगदी अगदी
0: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता 1/2 किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
1: अच्छा.
0: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे.
1: अच्छा.
0: अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
1: भिजवायचे.
0: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून. चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
1: बर.
0: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकट नाही असे झाले तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं.
1: बर.
0: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
1: दळायचं.
0: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं,
1: पीठच करायचं
0: बारीक अगदी, आणि बारीक चाळणीनं ते चाळून घ्यायचं.
1: ओके.
0: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
1: बर.
0: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा थोडा थोडा गुळ घालून, ते छान ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
1: बर. बर.
0: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
1: अच्छा.
0: नसेल तर पिकं केळं घेतलं, केळ्याचा वास सुद्धा थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं.
1: बर.
0: आणि त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा.
1: ओके.
0: आणि हे
1: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
0: हो, अगदी. हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
1: हो का?
0: हा.
1: अच्छा.
0: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट, आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून
1: तयार करून ठेवायचे.
0: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल
1: म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी.
0: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात.
1: बरं बरं बरं.
0: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो. छोटी छोटी गोळी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे.
1: बर.
0: नंतर त्याच्यावर खसखस लावायची.

0: महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसं तुम्हाला हवं असेल तसे ते
1: बरोबर
0: तळून
1: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
0: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
1: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना,
0: टाकायचं वरती म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
1: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे.
0: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही काय खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
0: थोडासा आंबूस असा वास येतो माहितीये तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे हीच त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, माहितीये थंड पीठ आणि चांगलं राहतं.
1: अच्छा, अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
0: अगदी.
1: क्या बात है.
0: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईंड तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं.
1: अच्छा.
0: तर समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं, 1/2 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर वापरायची,
1: जास्त
0: घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं त्याच्यात.
1: अच्छा.
0: म्हणजे पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं. पूर्ण तुपात करणार असाल तरीही
1: हरकत नाही.
0: आणि साखर आणि वेलची पावडर,
1: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे,
0: मोजक्या साहित्यात.
1: फक्त कृती महत्वाची आहे ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं. एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं.
1: बरोबर.
0: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारीमध्ये करायचं,
0: एक तारी टाइप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतले.
1: तारी म्हणजे मला वाटतं उलकाताई की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार
0: आली पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल जे काही आपण
1: घ्याल
0: ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या म्हैसूर पाकाला लागतं.
1: अच्छा.
0: आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला म्हैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बर.
0: आणि जेव्हा आपण हे पाक करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा. बर बर बर.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
1: राहणार.
0: सुटतच.
1: आणि गॅस चालूच ठेवायचा,
0: गॅस अगदी मंद गॅस
1: चालू
0: सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतो जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा म्हैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकाने जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात, आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोत

0: ते हो, तुम्हीही ऐकत रहा, बनवत रहा, तुम्ही आनंद घेत रहा आणि दुसऱ्यांनाही देत रहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोहोचतील.
1: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि म्हैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं होतं, संगीतकार राम फाटक. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या
1: सोमवार से शनिवार दिन में 2:30 बजे सिर्फ विविध भारती पर सदाबहार नगमे.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्त्वाची चर्चा। होर्मुसची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर। आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं। ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं। याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली।

प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांशु पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, LNG आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते.

बार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ अरिना सवालिंगा यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. फिल्माया गया है.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक

झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबियो यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार 1 वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेतशी पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनौमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10:09 अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत

के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिली सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्ण पदक जिंकलं, मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले, काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा, पपई, केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15-20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125 फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: एक बहुत युवक मित्रों से कार्यक्रम युवावाणी
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युवावाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या, ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2025-26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
2: धन्यवाद.
1: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
2: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात 3rd क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेव्हलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर 1st क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात 1st आलो. मग दडपण होतं की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
1: बरोबर.
2: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंग साठीचे कॅमेरे.
1: ओके, म्हणजे तुमचे पालक तुमच्या बरोबर होते का? बर.
2: तेव्हा पालकांना आत परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पसमध्येच.
1: ओके.
2: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन सादर करणं, ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात. पण त्या ठिकाणी तसं नव्हतं, कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटतं.

0: कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
1: मग महाराष्ट्रात म्हणजे राज्य स्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
0: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते, त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचंच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं एक दोन तीन वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येतंय, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येतंय, आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
1: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला, तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली, तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
0: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
1: बरं.
0: त्यांचा क्रायटेरिया होता की युथ प्रति असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
1: ओके.
0: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत, त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
1: नक्कीच, खरंच खूप छान होतं. कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस ही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण, ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार, मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर आज उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और मेरे युवा साथियों को मेरा सादर प्रणाम. आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे. यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो. उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है. हम जैसे युवाओं के लिए यह समझना बहुत आवश्यक है कि हम केवल शैक्षणिक डिग्री न ले बल्कि मानसिक रूप से स्वतंत्र और विवेकशील भी बने. हमारी एकजुटता यही हमारी सबसे बड़ी शक्ति है. हमें जाति और भेदभाव से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण के लिए एक साथ आना होगा, संघर्ष करना होगा. संघर्ष का अर्थ केवल लड़ाई करना नहीं बल्कि उचित तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है. भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं. हम जैसे युवा यही देश का भविष्य है. यह हमारी जिम्मेदारी है कि बाबा साहेब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति, धर्म या लिंग के आधार पर कोई भेदभाव न हो. बाबा साहेब के केवल प्रतिमा पूजन से ज्यादा उनके विचारों को पढ़ने की जरूरत है. उनके विचारों को अपनाकर हम एक समतामूलक, शिक्षित और सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं. आज के दिन विशेष पर हम सभी युवाओं को एनसीईआरटी की तरफ से अपने पार्लियामेंट में आमंत्रित करना और हमारे विचार आपके सामने रखने का मौका देना, यही हमारे लिए सौभाग्य की और प्रेरणादायी बात है.

0: खरंच खूप छान बोललास आणि तुझा आवाज, तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वापरलंस. तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
1: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता. कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती.
0: नक्कीच.
1: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते.
0: बरोबर.
1: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल, पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता. त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी.
0: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा ह्यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे. पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही. तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आत्ता मागे वळून बघताना असं कसं होतं?
1: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून. संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता. पण अचानक मी हार्मोनियम कडे वळलो. आई गाते, बाबा तबला वाजवतात, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता. पण एक काय म्हणतात, कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत. तबल्याची आवड होतीच लहानपणापासून.
0: तबलाही तू शिकलेला आहेस?
1: हो, तबला बाबांकडे त्या आवडच आहे तबल्याची. आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं. त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले.
0: अरे वा.
1: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं. मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं होऊन मग तेव्हापासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली.
0: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे. अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय. तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
1: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे, जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे. पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरूंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय हे मला आता
0: रिअलाइज
1: होतंय की मी एवढा लहान 8-9 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय. तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचं एवढे जुने वादक, एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले, त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते. हे आत्ताची ही सुरुवात आहे, म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय, त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय.
0: नक्कीच. तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं, पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनी तेवढा नक्कीच सपोर्ट केला. आणि आता ह्याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे कसं बघतोयस?
1: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, जसे बाकीचे असतात तसाच मी आहे. आणि मी म्युझिकमध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये, पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा अपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घालून गेले तर आवडतील. त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंग मध्ये पण, म्युझिक प्रोग्रामिंग मध्ये पण शिक्षण सुरू आहे.
0: अरे वा.
1: त्यात देखील इंटरेस्ट आहे. ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे, जशा अपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
0: करायला नक्की आवडेल. खूप छान. श्रीरंग, तू जसं आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे, पण तरी नंतर मग हार्मोनियमकडे तुझी आवड जास्त निर्माण झाली. तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये, जास्त करून आई ही स्टेजवर जात होती आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तुझी नाटकात पदार्पण झालं आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली. तर या नाट्य प्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे

0: वेळ होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर जायचं, त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तानमेला जवळपास असायचो. त्याच वेळेला खलवायन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं. तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली. आणि त्यानंतर रत्नागिरीतील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली आणि तेव्हा मला गाण्याची रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
1: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
0: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला उणीव बसलेली की ऑर्गन वादकाची उणीव होती, काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे. तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती, तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे.
1: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू आता
0: साथ करतोय,
1: साथ केलीस.
0: 2015 मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो आणि 2026 मला नाटकाची साथ करायला मिळाली.
1: अरे वा, किती छान.
0: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
1: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग? की नाटकात तर आई होती, आई बरोबर मी जात होतो, त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते, पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहेत आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
0: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे, कारण मी नंतर 2023-24 कट्यार काळजात घुसली या रत्नागिरीतील एका संस्थेनं नाटक करायचं ठरवलंय. त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो. तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं, तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे रत्नागिरीत, एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आईबाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो, तर पहिल्या स्टेकमध्ये त्याचे सिलेक्शन झालं.
1: अरे वा.
0: आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटाची एक चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून गेली ती परत दिसणार नाहीये, चित्रपटात तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा, त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची. त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला. आणि चित्रपटात काय घडतं, चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
1: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग, म्हणजे 14 एप्रिल असेल त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहू ह्याच शुभेच्छा. एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडस रॅपिड फायर कडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि ती आतली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
0: येस.
1: ओके. आवडता राग?
0: यमनी मांड.
1: आवडतं गाणं?
0: वेड्या मना तळमळशी.
1: खाद्य पदार्थ?
0: श्रीखंड.
1: आवडतं ठिकाण?
0: भरलेल्या सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेल.
1: अरे वा. आवडते वादक कलाकार?
0: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
1: आवडतं नाटक?
0: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत, पण त्यातल्या त्या संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
1: ओके. आणि आवडतं नाट्यपद?
0: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
1: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला. मी तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर

0: भक्तीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला. हा एक मोठा क्षण होता. अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशनतर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते. हे माझं खूप मोठं भाग्य होतं आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेंनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली. हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, न्यूज 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली
1: हो, हो.
0: अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे, याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
1: नक्कीच. श्रीरंग 18 वर्ष म्हणायला गेली तर तशी छोटी आहेत, पण घरातलं एकंदरीत वातावरण, आई बाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट, या हे एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत. याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया आणि जाता जाता आम्हाला नक्की आपण इतक्या सगळ्या बडबड केलं पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत, ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचं आहे. तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
0: मी आपल्या समोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
1: नक्कीच, आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.

0: खूप छान वाटलं खरंच. संगीतामध्ये मंत्रमुग्ध व्हायला होतं, त्याचा अनुभव मिळाला. श्रीरंग, आज तू इथे आलास आणि खूप छान अशा गप्पा आमच्याबरोबर मारल्यास. 14 एप्रिल 2026 रोजी जे संविधान भवनामध्ये तू भाषण दिलंस, त्या औचित्याने आपली आज इथे भेट झाली. पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी औचित्याने आपली पुन्हा एकदा भेट व्हावी याच सदिच्छांसोबत आणि खूप खूप शुभेच्छांसोबत आजच्या या कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुलाही खूप खूप अशा शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

चला तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405573485. त्याचबरोबर आमच्या विविधरंगी कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटरला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध आहे आकाशवाणी रत्नागिरीच्या युट्यूब चॅनलवरती. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात श्रोते. संध्याकाळचे 6:10:47 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत पहिल्यांदी ऐकूया पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, गीतरचना पी सावळाराम यांची, संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया सत्तेसाठी काहीही या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर साधना सरगम यांच्या स्वरात. गीत रचना जयंत भिडे यांची, संगीत दिलं आहे राहुल घोरपडे यांनी.

सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे सुद्धा कार्यक्रम आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आणि 44 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी स्वप्नाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तो कसे आहात? उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करत असणार तुम्ही सगळेच जण, हो ना? पण त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात सरबत, ज्यूसेस, ताक नक्की घेत चला. भरपूर पाणी प्या. त्याचप्रमाणे उन्हात खेळणं टाळा आणि संध्याकाळी भरपूर खेळा. खेळाचा आनंद पण घ्या. बालदोस्तांनो आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाची. आता ऐकूया श्रीकृष्ण शास्त्री या बालदोस्ताचं तबला वादन.
1: नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण किरण शास्त्री आहे आणि आज मी आपल्यासमोर त्रिताल सादर करणार आहे.

वाह काय मस्त झालं तबला वादन. बालदोस्त हो आपण ऐकत होतो श्रीकृष्ण शास्त्री याचं तबला वादन. यानंतर ऐकूया रेयांश ठाकूर याचं संतूर वादन.

अरे वा, संतूर वादन ऐकत ऐकत आपण मंत्रमुग्धच होऊन गेलो. बालदोस्तांनो, याबरोबरच आजच्या गम्मत जम्मतचा भाग इथे संपण्याची वेळ होत आली आहे. तेव्हा आपण लवकरच भेटूया पुढच्या भागात. तर आता मी स्वप्नाताई गम्मत जम्मत कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह तुमची रजा घेते. काळजी घ्या, स्वस्थ खा, मस्त रहा. पुन्हा भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वप्नाताईचा नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी काही संदेश.
2: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
3: बेटा,
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
2: RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क राहा.

0: महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहिला तर कायम खुशहाल।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना। सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: सांगून सांगून थकलो।
3: काय झालं?
2: नवी किटबॅग पाहिजे।
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला।
2: करेक्ट।
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा। 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा। तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर। निघूया, घे आली नवी किटबॅग।
4: आरबीआय सांगते,
5: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन।

आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो

0: युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात? काय झालं?
3: फीस अटेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहे, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: ताई हे बघ,
3: हॅपी बर्थडे टू यू.
5: दाखव. हा माझा फेवरेट कलर.

0: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
2: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
3: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
1: आय नो ना.
3: आरबीआय सांगते,
0: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व

0: आज वाढलाय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यपर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानातली ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाजं आहेत तर ही जहाजं आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाजं तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे हे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण एक वेगळ्या याच्याने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अति खोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र, वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहेत किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने जर

0: केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
1: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे. या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल.
0: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण, की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो उपयोग करतो तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे, तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचं प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं. आणि त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यात काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढण्याची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं, त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 गिगावॉट सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होत आहे. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरातमध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं त्याचं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहे. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल, ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यातून वाचलेलं. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे, स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल

0: मुक्त राहतील हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी म्हटलं की लडाखमध्ये पुवा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल, परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल, ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे, कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला ह्या किनाऱ्याला आपण विंड मिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे, याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहे. याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराव जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करतायत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे. वृत्तविशेष

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR यांच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीये माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची काही छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग या आठवड्यालाही सुरुवात करूया आणि ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू रमाबाई सुरेंद्र मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील मास्टर विलास शिंदे पाटील सुनील जबडे, अशोकनगर इथून दीपाली राजू ठोके पार्वती सखाराम ठोके रोहित सोनू मोनू ठोके आणि झुमरी तलैयासे छकुली इंगोले देव छोटूदादा पेंटर रामचंद्र इंगोले और महेंदर चौरसिया, याचबरोबर श्रीनिवास कांबळे नंदूभाऊ काजवे दत्ता लाड पी रामजी मौजे ठिकपुरली चंद्रशेखर पाटील विमल पूजा सागर पाटील राजू मिठारी स्टॉप बाबासू दुकानदार घुगे बाळू बोडके रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते आणि सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार यांनी बनाचीवाडी राधानगरी इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं दुनिया करी सलाम या चित्रपटातलं हे गीत.

दिवाळी या छानशा गीतानंतर आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांची आवड. हे श्रोते आहेत डॉक्टर विशाल, ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता आणि सुधाकर पाटील सुळे तालुका पन्हाळा, सारिका आणि लहुराज नवाळे महे, सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळेबेरे, जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा इथून उस्मान शेख, फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजनबी, शाकीर, इस्लामबी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्लाबी, गदर आणि निलोफर शेख, याचबरोबर सानिया शकील पठाण वळसंगीकर, तालुका बिलोली इथून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद, संपत्ती खेमलापुरे, राणी, अंकिता, अंकुश, पार्थ, तानाजी, धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्वाड आणि देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, पारडवाडी इथून. कार्यक्रमात आता ऐकूया रोंदाळ या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या मस्त गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजी, रेवा, ऋतुराज, ईश्वरी, रतन, सुलेंद्र आवटे, येळगुड, बंडोपंत शहागुरुजी, गावभाग, सांगली, प्रसन्नजीत धेंडे, श्रीधर, मंगल, आशिष, अतुल, अभिदीप, पल्लवी, स्वराज, अथर्व, अजित, आरती, दादासाहेब आणि शुभांगी धेंडे, याचबरोबर अमिता लोटे, प्राजक्ता धनसरे, मयंक, रिया, अमृता कांबळे, रितिजा आणि श्रद्धा कांबळे, मुक्काम पोस्ट सावळज, संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, वरणगे, आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, पांडुरंग साताप्पा, बाजीराव टिपुगडे, सानिका, ज्योतिराम खांडेकर, सुनेची शिरोली इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं सत्या या चित्रपटातलं हे गीत.

0: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: मंडळी, या मस्त गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला विलास दावणे, कागल, सुजाता सुरेश कुलकर्णी, कवठे, महांकाळ, सुभाष मुळचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, सचिन किलेदार, भडगाव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, शिवानी कांबळे, अलाहाबाद, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डिकांबळे, मौजे, सांगाव, दादाप्रेमी ग्रुपचे श्रोते शांताबाई, नामदेव, जयदीप, जीडी लोले, संचिता, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिलचौक, गडमुडशिंगी, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गब्रुपैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, देवदनादन ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल दळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टणकोडोली, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं आपलेच दात आपलेच ओठ या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी या मस्त गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे, अर्श अली सनदी सदीन अली सनदी कबनूर दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे सादिया जरीना शब्बीर नायकवडे रुई, मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे शांतीनाथ सुतार रेखासागर साबळे आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे अलका दयानंद साळवी छाया श्यामराव शिवडकर आर्या अथर्व दीपाली सुनील शिवडकर मुक्काम पोस्ट तमनाकवाडा छाया चौगले तानाजी चौगले उजळेवाडी कोल्हापूर आणि धुमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे अनिल कुंभार सुधीर समीक्षा अथर्व अविरा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी याचबरोबर हर्षल प्रणव अनुराधा पुष्पा आणि संजय वरुटे बेडकेहा तालुका निपाणी इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं राजा शिव छत्रपती या चित्रपटातलं हे गीत.

0: तर मंडळी, या छानशा गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या, नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR यांच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार. मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे आपण कार्यक्रम ऐकत आहात.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनल

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, होर्मुझची सामुद्र धुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराण बरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय। 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी

इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती. माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात नेहा सांगवान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाखेर 1 बाद 57 धावा झाल्या होत्या.

0: बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्राम विकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत आता आपण ऐकू शकाल क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्यावर पोवाडा, शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरात.

रचना आहे राम उगावकर यांची, आणि त्यानंतर ऐकू शकाल देव ज्योतिबा आला, गीत रचना छगनराव चौगुले आणि सहकारी यांच्या स्वरातील पारंपरिक गीत, सुरुवातीला क्रांतिवीर चाफेकर बंधू यांच्यावरील पोवाडा, शाहीर विठ्ठल उमाप यांच्या स्वरात.

रँट करीत होता. लेफ्टनंट आयर्स हा ही रँटच्या बरोबरीनं प्रदेश छळण्याचे काम करीत होता, कारण आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजाचे गुलाम होतो. मात्र स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं प्रेरित झालेल्या क्रांतिकारकाला हा अन्याय सहन झाला नाही. सफेकर बंधूंनी या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी दंड

छगनराव चौगुले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पारंपरिक गीत त्याचं आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत गुजराती सुगम संगीत.

राजूल मेहता यांच्या स्वरातील गीतानंतर ऐकूया फाल्गुनी शेठ यांच्या स्वरातील गुजराती सुगम संगीत. गीतरचना आहे नंदकुमार पाठक यांची.

असित देसाई यांच्या स्वरातील गीतरचना. आता आपण ऐकली गीतरचना होती बरकत वीर आणि बेफाम यांची. याबरोबरच गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि 10 अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. या अंतर्गत पंडित हरशंकर भट्टाचार्य यांचं सत्तारवादन आपण ऐकू शकाल. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आता सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9.

श्रोते, आपण ऐकत होता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे टेक 11:11:15 होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथे 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा इथे 29 आणि सांताक्रूज इथे 30 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 80%, तर सांताक्रूज इथे 74% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशतः ढगाळ असेल. पावसाच्या हलक्या सरींचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याचीही शक्यता वर्तवली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 11:12:30 होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.